ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

समर्थ छंद यात भाग घेणारे कलाकार रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, शरद जांभेकर, शिवानंद पाटील, उपेंद्र भट, अनुराधा मराठे आणि उत्तरा केळकर. सहगायक राम दीक्षित, भगवंत कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, राहुल चिटणीस, स्मिता वाळके, अंजली पोहनकर आणि नीना चिटणीस. वादक पखवाज अर्जुन शेजवळ, तबला माधव पवार, पूरक तालवाद्य दीपक बोरकर आणि विजय जाधव, व्हायब्रोफोन राजेश देव, इलेक्ट्रिक सिंथेसायझर उज्ज्वल वढावकर, सतार शशांक कट्टी, बासरी सुधीर खांडेकर, ऑर्गन मकरंद कुंडले, वाद्य संचालन उज्ज्वल वढावकर, ध्वनिमुद्रण अविनाशोक वेस्टर्न आउटडोर, संकलन आणि संगीत दिग्दर्शन सुधीर मोघे आणि निर्माता अरुण गोडबोले.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
1: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर। मोबाईल 82 91 21 87 35। प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन गेलेले असे सर्व विद्यार्थी ज्यांनी यशाचा एक टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत करत त्यांनी अशा पद्धतीने एक आपलं स्वतःचं सिद्ध केलेलं असतं व्यक्तिमत्व, की ज्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली येऊन अनेक जण आपण प्रेरणा घेतो आणि त्या पद्धतीनं आपणही जीवनामध्ये पुढे प्रवास करण्याचा विचार करत असतो। आज याच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केलेलं आहे श्री चिन्मय पाटील यांना। ते मूळतः लातूर येथील राहणारे आहेत आणि 2006 साली त्यांनी मेकॅनिकलमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। सध्या ते जागतिक नामांकित कंपनी जी आहे शेल इंडिया मार्केट, या ठिकाणी ऑइल आणि गॅस याचे रिगार्डिंग, या ठिकाणी ते ग्लोबल कॅटेगरी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत बेंगलोर इथे। तेव्हा आपण श्री चिन्मय पाटील, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
4: धन्यवाद।
3: तर मला सगळ्यात पहिल्यांदा तर हा प्रश्न विचारायचा आहे की आपण बऱ्याच वर्षानंतर म्हणजे 2006 नंतर पहिल्यांदा कॉलेज कॅम्पसमध्ये येत असाल।
4: मागे 1-2 आलो होतो नंतर मित्रांसोबत भेटण्यासाठी, आज ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांना भेटण्याचा पहिल्यांदाच योग आला।
3: अच्छा अच्छा। तर ज्यावेळेस मग आपण 2006 नंतर आता या ठिकाणी येत आहे त्याच्या अगोदरही आला होता, तर कॉलेज कॅम्पसला भेट देऊन आपल्याला कसं वाटलं, काय वाटलं ते सांग।
4: खूप सारे चेंजेस झालेले आहेत 2006 मध्ये, म्हणजे मी जेव्हा इथून बाहेर पडलो आणि 2022 संपला आज। सो खूप सारे चेंजेस आहेत आणि सगळे पॉझिटिव्ह चेंजेस आहेत. ज्या पद्धतीनं पूर्ण कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं, ज्या पद्धतीने नवीन नवीन ब्रँचेस ओपन झाल्यात, मी आता येताना बघितलं काही फार्मसी दिसत आहेत किंवा अजून काही कॉलेजेस दिसत आहेत. सो दॅट इज गुड डेव्हलपमेंट. सगळं इट हॅज बिकम काइंड ऑफ कॉम्प्लेक्स एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आणि त्यामुळं जे इथे विद्यार्थी येत आहेत शिकत आहेत त्यांना शेअरिंग मॅक्झिमम नॉलेज अर्न थ्रू शेअरिंग, राईट? सो क्रॉस कल्चरल किंवा क्रॉस स्ट्रीम डिस्कशन आणि शेअरिंग, आय थिंक दॅट्स अ बेस्ट थिंग. सो खूप पॉझिटिव्ह चेंजेस दिसत आहेत मला एकंदरीत.
3: नाही, निश्चितच, कारण स्किल डेव्हलपमेंटचा भाग असेल, जसं फार्मसीचा विषय आहे, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये पण जसं की आपण 2006 साली पासआउट झालेला आहात, म्हणजे त्याच्या अगोदरचा कालावधी आणि आता त्याच्यानंतर जवळपास 16 वर्षानंतर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये होत असलेले बदल, अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा बाकीचं असेल, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा कॉलेजमध्ये अनेक बदल होताना दिसून येत आहेत. तर आपण या ठिकाणी ज्यावेळेस कॅम्पसमध्ये आलात, आपल्याला काही जुन्या आठवणी आल्या का? आपल्या आपण ज्यावेळेस 2006 अगोदरच्या कालावधीमध्ये आपलं जे अकॅडमिक्स होतं त्या काळामध्ये आपलं शिक्षण कसं होतं, इंजिनिअरिंगमधला आपला इथला प्रवास कसा होता, या स्मृतींना काही उजाळ मिळाला का?
4: सर, हा प्रश्न मी कोणालाही विचारला प्रत्येकाचं उत्तर ते चाल की बाबा जे काही तुम्ही बेस्ट लाईफ जगता तुमच्या कॉलेज लाईफमध्ये जगता. सो 2002 ते 2006 4 वर्ष जेव्हा शिकवलो तेव्हा असं वाटायचं की अरे बाबा कधी इंजिनिअरिंग कम्प्लीट होते, कधी मी जॉब चालू करेन, कधी पुढे जाईन. आणि आज असं वाटतं की अरे फक्त 4 वर्ष काढली इंजिनिअरिंगमध्ये, थोडंसं जास्त थांबायला पाहिजे होतं. सो अतिशय रम्य असा प्रवास होता तो, आणि खूप चांगले मित्र बनवले त्या काळामध्ये, म्हणजे अजूनही जेवढे माझे जवळचे मित्र होते ते सगळे सोबत आहेत. आज त्यापैकी एक जण माझ्या इथेही सोबत आहे. आणि नुसते तेच नाही तर जे शिक्षक होते तेही आमच्यासोबत होते. बऱ्याच वेळा जेव्हा आम्हाला नवीन जेव्हा आम्ही जॉब चालू केला बऱ्याच वेळा टेक्निकल डिफिकल्टीज यायच्या, मग त्यावेळेस मित्र तर होतेच सांगणार आहे, पण त्यासोबत आम्ही जेव्हा कधी गरज पडली कॉलेजच्या प्रोफेसर्सला फोन करून विचारलं किंवा त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडनं गायडन्स घेतला, आणि तो बरेच दिवस चालू राहिला. टेक्निकल फील्डमध्ये आम्ही बरेच पुढे येऊन आलो, पण त्यानंतरसुद्धा जे कॉलेजचे शिक्षक आहेत प्रोफेसर्स आहेत बरेचसे आता इथे नाही पण आहेत, पण सगळेजण टचमध्ये आहेत. आणि आता जेव्हा कुठे एखाद्या चांगल्या फोरममध्ये भेट होते तेव्हा आम्हाला आनंद होतो त्यांना बघून, त्यांनाही असं चांगलं आमच्याकडे बघून चांगलं वाटतो. आय थिंक दॅट्स अ गुड रिलेशनशिप. जे कल्चर कॉलेजने डेव्हलप केलं आहे ते खूपच सुंदर आहे.
3: आपलं 12वीचं 11वी 12वी असेल किंवा त्याच्या अगोदरचं स्कूलिंग असेल ते कुठे झालेलं आहे पूर्ण?
4: मी 11वी 12वी लातूरला गेलो, दयानंद सायन्स कॉलेज. आणि त्या अगोदरचं शिक्षण माझं 5वीपर्यंत लातूरला झालं होतं, 5वी ते 10वी पुण्यामध्ये झालं होतं.
3: एवढं चांगलं स्कूलिंगचा फॉर्मॅट असताना मूळतः कसं आहे की लातूरमध्ये बरेच जण शिकणारे हे डॉक्टर होण्यासाठी किंवा IIT म्हणा अशा पद्धतीचा विषय होता, मग आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली?
4: त्यासाठी दोन कारणं होते. एक अनालिटिकली तुम्ही बघितलं तर कॉलेज जे रँकिंग होतं त्यावेळेस अतिशय सुंदर रँकिंग होतं. मला कॉलेज कॅम्पस माहिती होतं, जे अगोदर काही विद्यार्थी इथे शिकलेले होते त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट होता. सो आणि प्रत्येकाकडनं मला चांगले रिव्ह्यूज मिळालेले होते त्यावेळेस. आणि दुसरी एक पर्सनल गोष्ट म्हणजे माझे वडील तेरणा कॉलेजला सर्वात सुरुवातीला प्रोफेसर म्हणून कार्यरत होत आहे.
3: अरे वा.
4: जेव्हा कॉलेज इथे पण मला 13 होतं त्यावेळेस माझे वडील जवळपास 2 वर्ष इथं प्रोफेसर म्हणून होत आहे. त्याच्यामुळे कॉलेज त्यांचं काही बॉन्डिंग होतं. आणि जेव्हा मी कॉलेजचं सिलेक्शन करत होतो लातूरची जवळ होतं, कॉलेजची क्वालिटी आपल्याला माहिती होती आणि थोडासा इमोशनल टच पण होता. सो आय थिंक दॅट वॉज अ बेस्ट चॉईस फॉर मी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम.
3: 2006 साली पासआउट झालं तुमचं, म्हणजे 4 वर्षाचा अकॅडमिक्स किंवा तुमचं इथलं असेल आणि एक तर तुमचा अटॅचमेंटचा पण भाग सांगितला तुमच्या वडिलांमुळे, तर 2006 साली पासआउट झाल्यानंतर लगेचच तुम्हाला जॉब भेटला किंवा त्या काळामध्ये नेमकी कशी परिस्थिती असायची, कॅम्पस असेल किंवा कंपनीमध्ये एखादा जॉब मिळवायचा असेल?
4: नाही, त्यावेळेस काही कंपन्या आल्या होत्या कॅम्पससाठी इथे, माझं त्यामध्ये सिलेक्शन झालेलं नव्हतं कारण त्या लिमिटेड कंपन्या यायच्या. आणि त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये जाऊन जॉब शोधणे चालू केलं. एक 4 ते 5 महिन्याचा कालावधी लागला, मला वाटतं सप्टेंबरमध्ये वगैरे आपल्या एक्झाम्स होतात मे जूनमध्ये, सप्टेंबरमध्ये वगैरे मला जॉब मिळाला. आणि SKF इंडिया म्हणून कंपनी आहे बेअरिंग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, सो तिथे ऑफ कॅम्पसमध्ये माझं ॲज अ ग्रॅज्युएट म्हणून सिलेक्शन झालं. सो तिथे 1 वर्षभर मी काम केलं आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पुढे वाटचाल करत त्यामध्ये नंतर मी हनीवेल म्हणून एक कंपनी आहे जी प्रोसेस सोल्युशनमध्ये आहे.
3: कालच एक मला वाटतं होते हनीवेलचे आले होते.
4: अच्छा.
3: हनीवेल कंपनीमध्ये त्यांचं नाव हर्षद दिघे.
4: अच्छा
3: आता सध्या ते हनीवेल कंपनी मध्ये कार्यरत आहेत एचआर कन्सल्टंट म्हणजे एचआर
4: डिपार्टमेंट मध्ये. ओके आहेत म्हणजे माझा एक कझिन पण त्यावेळेस हनीवेलमध्येच होतो पण टीपीसीटी मधनंच झालेला आहे. सो असे बरेच लोक आहेत जे तिथे ऑलरेडी गाईड करायला आपले जे सिनियर्स आहेत ते होते तिथे. सो हनीवेलमध्ये मी जवळपास 9 वर्ष होतो. तिथे बरेच वेगवेगळे पोर्टफोलिओ मी मॅनेज केले, प्रोजेक्ट्स असेल किंवा फॅक्टरी असेल किंवा त्यानंतर रेग्युलर इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेडिंग्स वगैरे असतील. आणि त्यानंतर मी थोडंसं पुढे शिक्षणाच्या दृष्टीने MBA वगैरे MBA कम्प्लीट केलं इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमधनं पुंबा. आणि मग तिथून थोडंसं मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये आलो.
3: अच्छा, MBA कम्प्लीट केल्यानंतर.
4: हां, MBA कम्प्लीट केल्यानंतर मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आता मी सध्या ग्लोबल प्लॅटफॉर्म्सवर.
3: हे कधी झालं ग्लोबल प्लॅटफॉर्मचं?
4: 2014-16. आणि कारण 2008-09 मार्केट खूप डाऊन होतं, म्हणजे रेसेशनचा वेळ होती ती. आणि त्यावेळेस मला जाणवलं की थोडंसं आपल्याला पुढे जायचं असेल तर अजून पुढे काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि तशी संधी लगेच मिळाली नाही, कारण लगेच तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतात आणि जॉब चालू केलेला असतो. सो पाच वर्ष मी जवळपास कंटिन्यू केलं एज्युकेशन, सॉरी आपला ऑफिस जॉब. आणि त्यानंतर जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा मग MBA ॲडमिशन घेऊन 2 वर्ष MBA कम्प्लीट केलं. आणि मग त्यानंतर मग जास्त टेक्निकलपेक्षा मग मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये घुसलो. आणि नंतर मग तेव्हापासून बऱ्यापैकी आता मी मॅनेजमेंटमध्येच.
3: हे जे तुम्ही म्हटलात की शेल इंडिया मार्केट, मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते चिन्मय पाटील यांच्याशी, जे मूळतः लातूर येथील आहेत आणि 2006 साली त्यांनी मेकॅनिकल डिपार्टमेंटमधून त्यांचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. आणि सध्या ते शेल इंडिया मार्केट ऑइल अँड गॅस या ठिकाणी ग्लोबल कॅटेगरी मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. आणि त्याच ठिकाणी ते तिथून त्यांचं जे आहे ते आता करिअर सुरू आहे. तर नेमकं हे ग्लोबल कॅटेगरी मॅनेजर असं हे जे पद असतं आणि ही जी आपली कंपनी आहे, तर नेमकं हे कार्याचं स्वरूप कसं असतं आपलं?
4: बेसिकली ज्या मोठ्या कंपन्या आहेत, शेल असो किंवा कुठलीही कंपनी असो, त्यांचं दोन टाईपमध्ये काम चालतं, दोन ठिकाणी काम चालतं, एक लोकली आणि दुसरं ग्लोबली. सो जर त्यांचे इंडियामध्ये 5 ऑफिस आहेत, फिलिपाईन्समध्ये 5 ऑफिस आहेत, मी जस्ट एक्झाम्पल देतो, किंवा चायनामध्ये अजून 2-3 ऑफिसेस आहेत, तर काही प्रोसेसेस ज्या आहेत त्या कॉमन असतात, विच आर लाईक कॉल सेंट्रल फंक्शन्स. आणि काही ज्या कोर कॉम्पिटन्सीज आहेत त्या कॉमन असतात, आणि जे लोकली ऑपरेशन्स असतात काही ते वेगवेगळे असतात, विच इज अ बेसिक नीड फॉर हॅव्हिंग अ डिफरंट ऑफिस देअर. अशा वेळेस काय होतं की जेव्हा 10 ठिकाणी तुम्ही दहा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काम करता, त्यावेळेस लोकली तुम्ही बरंचसं नॉलेज अर्न करता, पण एका ठिकाणी जे लोकल नॉलेज अर्न केलेलं आहे ते बाकी 9 ठिकाणी कसं पास होणार? सो हाऊ द बेस्ट प्रॅक्टिसेस कॅन बी शेअर्ड विथ अदर लोकेशन्स. सो दिस पोझिशन इज लाईक ग्लोबल कॅटेगरी मॅनेजर. सो देर इज वन पर्सन हु विल ओव्हरसी दी एन्टायर थिंग ॲट अ कॅटेगरी लेवल. आता एक कॅटेगरी आहे कॉल्ड ग्लोबल मेंटेनन्स टर्न अराऊंड अँड कन्स्ट्रक्शन. जे शेलचे रिफायनरीज आहेत किंवा ऑइल अँड ग्लासचे एक्सप्लोरेशन प्लांट्स आहेत किंवा लुब्रिकेट ऑइल ब्लेंडिंग प्लांट्स, अशा वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स आहेत, किंवा LNG असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स असेल, न्यू एनर्जीज असतील, तर त्या प्लांट्ससाठी तुम्हाला प्रत्येक प्लांटला रिपेअर्स असतात, मेंटेनन्स असतात, आणि हे जे खर्च ते खूप जास्त असतात. लाईक एका प्लांटचा खर्च जवळपास एका वर्षाचा 10,000 करोडपर्यंत जातो.
3: अरे
4: सो विच इज ह्यूज. मग आणि असे खूप सारे प्लांट्स आहेत ग्लोबली. मग जर मी एखाद्या प्लांटमध्ये मला काही नॉलेज मिळालेलं आहे ज्याच्यातनं मला $100 million किंवा $200 million सेव्हिंग होते आहे, तर हाऊ डू आय रिप्लिकेट इट विथ द डिफरंट लोकेशन्स? सर ते माझं काम आहे. मी त्यांना जेव्हा त्यांना कुठल्याही मेंटेनन्स टर्न अराउंडसाठी कुठल्या सर्व्हिसेस बाय करायच्या आहेत किंवा कुठले मटेरियल्स बाय करायचे आहेत, सो हाऊ एक्झॅक्टली दॅट नीड टू बी डन, वेअर इट नीड टू बी डन, वाय इट नीड टू बी डन, आणि व्हॉट आर दी बेस्ट अल्टरनेटिव्स. लाईक तुम्हाला एखादी गोष्ट, समजा यू नीड अ होल इन वॉल, तुम्हाला तुम्ही एक खिळा घेऊन त्याला हातोडीने मारून तिथे होल बनवू शकता, विच यू आर डुईंग सिन्स लास्ट 10 इयर्स, बट देन यू कॅन हॅव अनदर ड्रिल गन आणि यू कॅन मेक अ ड्रिल इन 1 सेकंड, विच विल सेव्ह लॉट ऑफ टाईम फॉर यू. किंवा सिम्पल गोष्ट आहे, तुम्हाला एक फ्लॅंच टाईट करायची आहे. सो फ्लॅंच टाईट करायला तुम्हाला किती वेळ लागतो? 15-20 सेकंद एका माणसाच्या. पण जर शेलला एका प्लांटमध्ये 10 लाख फ्लॅंजेस आहेत, तर तो जो वेळ आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 सेकंद जरी वाचवू शकलो बाय इंट्रोड्युसिंग न्यू टेक्नॉलॉजी, दॅट इज ह्यूज. आणि मग जर तो मी रिप्लिकेट केला बाकी 100 असेट्सला, दॅट बिकम्स हिमॉंगस राईट. सो ते जे काम आहे ते ग्लोबल कॅटेगरी मॅनेजरचं काम आहे. सो इट्स मोस्टली ऑन द सप्लाय चेन साईड.
3: चिन्मय जे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की एकतर आमच्या नॉलेजमध्ये भर पडावा हा भाग होताच, पण जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत खास करून मेकॅनिकलचे असतील किंवा एम बी ए केल्यानंतरसुद्धा मॅनेजमेंटचा ज्यांचा थोडासा भाग असणार आहे, आपल्या भागामध्ये साधा एखादं दुकान जरी चालवायचं म्हणतं त्याला पण मॅनेजमेंट लागणार आहे. पण जर समजा एखाद्या कंपनीमध्ये अशी जॉब प्रोफाईल असेल आणि अशा जॉब प्रोफाईललाच जर आपल्याला कुठली मेंटॅलिटी हवी, तर या अनुषंगानं त्यांना पण हे थोडंबहुत माहिती असायला हवं की आपण मॅनेजमेंट लेवलला काय काय नेमकं करावं लागतं. तर या पद्धतीनं हे तुम्ही जे काही काम करता त्याचा एक थोडासा एक एक्झाम्पल म्हणून घ्यावं असं वाटलं. कारण तुम्ही 2006 साली जे काही मेकॅनिकलच्या डिपार्टमेंटमधून शिकलात त्याच्यानंतर एम बी ए केलं आणि आता मॅनेजमेंटमध्ये आहात, पण सध्या जे मेकॅनिकलमध्ये शिकत आहेत मुलं त्यांना मग नेमकं काय विषय करायला हवा किंवा त्यांनी कशा पद्धतीचं विजन ठेवायला हवं असा एक त्याला लागून येणार प्रश्न आहे.
4: मेकॅनिकल माझी ब्रँच आहे म्हणून असं म्हणत नाही, पण मला इट्स अ लाईक फंडामेंटल ब्रँच. आणि तुम्ही मेकॅनिकलमध्ये जे शिकता ते तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कामाला येतं. तुमचं घर असो, तुमचं ऑफिस असो, तो कधी रस्ता तुमची गाडी बंद पडू दे किंवा तुम्ही ऑफिसमध्ये तुमचा तो कोर सबसी इंजिनिअरिंग करत असाल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मेकॅनिकलचं नॉलेजची गरज पडतेच. मी प्रत्येकाला हे सांगेन की जे तुम्ही शिकताय त्यामध्ये फक्त शिकून फायदा नाही, त्याचं ॲप्लिकेशन कुठे करतो आहे आपण. माझा जो सगळ्यात सुरुवातीला इंटरव्ह्यू झाला एस के एफमध्ये तेव्हा त्यांनी मला न्यूटनचे जे 3 लॉ आहेत ते विचारले. काय सिम्पल प्रश्न विचारतात, न्यूटनचे 3 लॉ तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरला विचारता सांगितलं. आणि मग त्यांनी मला विचारलं की तू मला आता सांग की हे 3 लॉ तू कुठे वापरशील.
3: ओके.
4: आणि दॅट वॉज अ ट्रिक क्वेश्चन. आणि मग इट टुक मी 2 मिनिट्स टू थिंक की अरे बाबा हे लॉस तर माहितीच आपल्याला, पण आपण हे ॲक्च्युली कुठे वापरतो आहे. आणि त्यांनी सांगितलं की मला डे टू डे लाईफमध्ये सांग. सो जेव्हा मी ते उत्तर देऊ शकलो त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं आणि तिथून मला इट वॉज अ लाईक ब्रेक थ्रू पॉईंट फॉर मी. आणि तिथून माझ्या पुढची जी काही वाटचाल आहे ती सुरू झाली. आणि तेव्हा मला हे पण जाणवलं की हे फक्त इंटरव्ह्यूसाठी नव्हतं, इथून पुढे मला जी आत्तापर्यंत मी 4 वर्षात जे काही शिकलो आहे ती गोष्ट मला माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या करिअरमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये कुठे कुठे वापरता येतं. आजही मी तेच प्रिन्सिपल फॉलो करतो आणि मग ते पुढे एम बी एचं असेल किंवा त्याच्यानंतर मी काही स्पेशलायझेशन्स वगैरे केलं त्याचं असेल, पण दॅट इज द बेस्ट थिंग की व्हॉट एव्हर यू लर्न जस्ट डोंट लर्न थिंक वेअर यू कॅन इम्प्लिमेंट दॅट ऑर वेअर यू कॅन युटिलाइज दॅट नॉलेज.
3: ज्यावेळेस तुम्ही या शेल इंडिया मार्केटमध्ये या कंपनीमध्ये आपण आलात आणि त्याच्यानंतर मग तुमचं लाईफ कसं वेगळं झालं,

0: चालू झालं आणि तेव्हा माझं ग्लोबल ट्रॅव्हलिंग चालू झालं. प्रत्येक वेळेस मी जेव्हा नवीन ठिकाणी गेलो तिथलं कल्चर किंवा तिथल्या लोकांची विचार करण्याची पद्धत, जसं आपण नॉलेज कुठल्या पद्धतीने वापरू शकतो, एक जे नॉलेज आपल्याला आहे आपण एक पर्टिक्युलर माइंडसेट बनलेला असतो की मला ही गोष्ट मी अशी करू शकतो, दॅट इज हाऊ आय यु नो आय बीन ट्रेन. पण जेव्हा तुम्ही नवीन लोकेशनला जाता तेव्हा तुम्हाला लक्षात की अरे हीच गोष्ट 10 वेगळ्या पद्धतीने लोक करतात आणि दे आर स्टील सक्सेसफुल आणि दॅट्स वेअर यू नो की देर इज ऑलवेज अ चान्स फॉर इम्प्रूव्हमेंट. सो इफ यू गेट अन अपॉर्च्युनिटी टू ट्रॅव्हल अब्रॉड, कीप ऑब्झर्विंग द थिंग्स अँड देन यू विल रिअलाइज देर इज नो स्टेज कॉल्ड परफेक्शन. Every now and then you'll keep improving yourself. There is always an opportunity for improvement.
1: ज्यावेळेस तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहात की तुम्हाला कुठेतरी बाहेर जाण्यासाठी, आउटर वर्ल्ड मध्ये जाण्यासाठी तुम्हाला एक संधी मिळाली, त्या संधीचा तुम्ही फायदा पण घेतला, तुमचं व्यक्तिमत्व त्या पद्धतीनं घडत गेलं, तुम्हाला काय असं सांगावं असं वाटतं की जे तुमच्यासोबतचे मित्र होते जे की आता समजा या स्तराला आहेत, समजा लातूरच्या स्तरावर थांबलेले असतील किंवा अजून त्याच्या पुढच्या एका स्टेपला गेले असतील, तर त्या सर्व मित्रांना पाहिल्यानंतर किंवा आता जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत खास करून सोशल मीडियाच्या रिलेटेड असं मी विचारतोय, ज्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे, 2006 एवढं त्याचं एक्सपोजर नव्हतं समजा, तर तुम्ही काय असं सांगू इच्छिता की तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा पॉझिटिव्ह वेनं कशा पद्धतीनं उपयोग करून घ्यायला हवा?
0: राईट, आय मीन दॅट्स अ डबल एज सोर्ड, राईट, सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल्स असतील. सो इफ यू आस्क मी की व्हॉट इज रिझन फॉर माय सक्सेस, इज मोबाईल अ कॉन्ट्रीब्युटर टू इट, आय विल से यस, बट इट इज ऑल्सो अ बिगेस्ट डिस्ट्रॅक्शन ॲज वेल. जेव्हा तुम्ही घरून काम करता, आता तुम्हाला बऱ्याचशा कंपन्या तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुम्हाला घरून काम करायची परवानगी देतात. सो जर तुम्ही ते जे प्लॅटफॉर्म आहे व्यवस्थितपणे वापरलं नाही, तुम्ही त्याकडे व्यवस्थित लक्ष, आता बरेचसे मुलं आहेत जे रिमोटली एज्युकेशन घेत आहेत आणि त्यामध्ये काय की बरेचसे मुलं फक्त अटेंडन्ससाठी लॉग इन करतील आणि बाजूला ठेवून देतील, अटेंडन्स फक्त आलं की येस म्हणून सांगतील किंवा व्हॉट एव्हर इट इज, बट जे नॉलेज पार्ट आहे तो मिस होतो. सो त्या संदर्भामध्ये जर ॲक्च्युली आपण थोडंसं लक्षात घेतलं की हे जे आहे ह्या ज्या सोयी आहेत ह्या आपल्या स्वतःसाठी आहेत आणि जर त्याचा आपण चांगल्या पद्धतीने वापर केला तर वी आर सेव्हिंग ऑन लॉट ऑफ थिंग्स प्लस गेटिंग बेनिफिटेड. बट इफ वी आर नॉट, लाईक इफ यू गेट डिस्ट्रॅक्टेड, दॅन डेफिनेटली यू आर लुझिंग. सो विच इज नॉट यू हॅव साइंड अप फॉर, राईट? सो डोंट वॉन्ट्स टू लूज. सो ते एक सांगता येईल. आणि दुसरं मला हे सांगता येईल की आपण कुठे आहोत ह्याचा काही फरक पडत नाही. बऱ्याच वेळा आपल्याकडे थोडासा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो की अरे मी खेड्यामध्ये शिकलो आहे किंवा अरे मी छोट्या ठिकाणी शिकलो आहे, मी नवीन ठिकाणी जातो, लोक मस्त इंग्लिशमध्ये बोलतात किंवा त्यांच्या कपड्यांच्या पद्धती किंवा त्यांच्या बोलण्याच्या पद्धती किंवा ज्या इझिली लोक एकमेकांना जाऊन डिस्कशन इनिशिएट करतात, आपल्याकडे लोक मागे पडतात. म्हणजे दॅट वॉज दॅट इज फॅक्ट की मला जर कोणी जाऊन सांगितलं आज आहे की जा आणि त्या समोरच्या माणसाला जाऊन बोलायला चालू कर, आय फील डिस्कम्फर्ट, लाईक अनकम्फर्टेबल की काय जाऊन बोलणार. पण तेच जर दुसरा कुठला मुलगा असेल ज्याला खूप चांगला एक्सपोजर सुरुवातीला मिळेल तो जाऊन बोलेल, पण त्यामुळे थोडासा एक सुरुवातीला तो आपल्याला तो मनामध्ये असतो म्हणून तो थोडासा फरक जाणवतो, पण नुकसान नक्कीच होत नाही. कारण आपल्याकडे जे नॉलेज आहे, आपण ज्या पद्धतीने शिकलेलो आहे आणि आपल्याकडे जो कॉन्फिडन्स दुसऱ्या गोष्टींमधला आहे, तो ह्या ज्या सगळ्या शॉर्टकमिंग्स आहेत त्याला कंपन्सेट करतो. आणि आज मी माझे जेवढे सगळे मित्र बघतो प्रत्येकजण चांगल्या पोझिशनवरती आहे. आणि आय टेल यू एक छोटासा एक्सपिरियन्स की 2008 मी माझ्या कंपनीमध्ये एक खूप एक सिनियर डायरेक्टर आले होते जीई कंपनीचे, जनरल इलेक्ट्रिक, आणि माझं त्यांच्याशी काही मीटिंग चालू होती आणि वी आर जस्ट एक्सचेंजिंग सम लाईक पर्सनल थिंग्स की काय काय चालू. आणि ही आज मी अरे यू लुक न्यू टू दिस कंपनी, सो वेर आर यू फ्रॉम, म्हटलं असं असं मी लातूरचा आहे. ते म्हणलं डू यू नो सिटी कॉल उस्मानाबाद? हां आय नो, आय हॅव ग्रॅज्युएटेड फ्रॉम देअर. आणि दॅन ही सेड अरे मी पण तिथंच ग्रॅज्युएट झालो आहे. आणि आज लाईक वाव, सो मी जीईच्या डायरेक्टरशी बोलतो आहे आणि देन आय केम टू नो की ही इज फ्रॉम माय सेम कॉलेज.
1: ओके.
0: आणि आज लाईक थ्रिल्ड, ओ माय गॉड, लाईक दिस लाईक ऑसम थिंग, राईट? सो आणि देन त्यांनी पण मला हेच सांगितलं की अरे बऱ्याच वेळा मुलांना कॉम्प्लेक्स असतो, मी जेव्हा तिथे होतो तेव्हा काही लोकांना जाणवायचं की अरे आपण आपण छोट्या सिटीमध्ये आहोत, मुलं पुण्यामध्ये असतात किंवा बँगलोरला असतात, मुंबईला असतात आणि त्यांना जास्त एक्सपोजर मिळतं. असं काही नाही, तू इथे चाल, तू ऑलरेडी चांगल्या ठिकाणी आहेस आणि तू माझ्याकडे बघ आणि तू उद्या असंच एक्झाम्पल सेट कर

0: जे तुझ्या पुढच्या पिढीला पण काम
1: आहे. बात
0: सो आय थिंक मला आज अपॉर्च्युनिटी मिळाली ती सांगण्याची. सो गुड आणि सो बेस्ट ऑफ लक टू एव्हरी वन हू इज लिसनिंग टू दिस कॉन्व्हर्सेशन. आणि व्हॉट आय विल टेल यू की डोंट गेट इन टू दॅट इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स एनी मोर. यू हॅव ॲबिलिटी टू प्रूव्ह युअर सेल्फ अँड दॅन यू हॅव ऑल द कॉम्पिटन्सेस रिक्वायर्ड टू डू सो. सो आय थिंक यू विल ऑलवेज एक्सेल.
1: चिन्मय जी, जसं आत्ता आपण सांगतायत, एकतर हे जे काही आपले एक्सपिरियन्सेस आहेत ते शेअर करताय ते ॲक्च्युली इन्स्पिरेशनल आहेत. तसे म्हणजे तुमचा अनुभवच आहे पण इतरांसाठी मात्र ते इन्स्पिरेशन असणार आहे. तर तुमचे वडील स्वतः प्रोफेसर होतात असं म्हटलेलं आहात, तर घरच्यांनी तुम्हाला कधी असं सांगितलं काय का हेच करायचं आहे तुला आयुष्यामध्ये किंवा तेच करायचं आहे, किंवा कधी असं काही, किंवा एवढं सगळं जर्नी तुमची इझी राहिली का, कधी असं डिप्रेशन किंवा असं कधी काय वाटलं का?
0: नाही, माय वडिलांनी जेव्हा इथलं म्हणजे त्यांनी 2 वर्ष इथं प्रोफेसर्स होते आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा वर्कशॉप चालू केलं. सो लातूरला वडिलांचं स्वतःचं वर्कशॉप आहे आणि त्यानंतर माझ्याकडे आलं नेहमीच चॉईस होता की मला काय करायचं आहे. तर मी वडिलांचं वर्कशॉप पण कंटिन्यू करू शकलो असतो किंवा जर मला दुसरं काही नवीन करायचं ते पण करू शकलो असतो. तर त्यावेळेस गायडन्स मिळालं मला आणि ते फार महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस आपण कुठेतरी द्विधामन स्थितीमध्ये असतो की मला नक्की काय करायचं आहे. आणि मी आत बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की आता मी MBA डिग्री झाली लगेच MBA करू का, की 2-3 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन नंतर करू, किंवा मी MBA मार्केटिंगमध्ये करू की HR करू डिग्री झाल्यानंतर लगेच, किंवा मी ME करू का, किंवा मी PhD करू का आणि हे करू. सो बेस्ट वे इज टू आस्क समवन हू हॅज इन टू दॅट पर्टिक्युलर फील्ड. सो मी माझ्या वडिलांना विचारलं की जर मला इफ आय वॉन्ट टू बिकम ऑन्टरप्रिनर दॅन वॉट एक्झॅक्टली आय विल डू. आणि दॅन ही टोल्ड ही स्टोरी की बाबा जेव्हा मी चालू केलं तेव्हा माझ्यापुढे काय चॅलेंजेस होते, मी काय स्ट्रगल केलं आणि वेअर आत्ता मी इथे आहे. आणि सिमिलरली आय आज समवन हू वॉज वर्किंग ॲट दॅट टाईम इन सिस्को ॲज अ ग्लोबल सप्लाय चेन मॅनेजर आणि त्याला मी सिमिलर प्रश्न विचारला, त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या अँड देन आय डिसाइडेड ओके ठीक आहे आय विल कंटिन्यू विथ सेकंड ऑप्शन. वेअर एज आय हॅड ऑल द सेटअप ॲट होम आय डिसाइडेड टू डू समथिंग डिफरंट. आणि दॅन नॉट एव्हरी वन वॉज व्हेरी हॅपी विथ दॅट. ऑफकोर्स लाईक पीपल वॉन्ट यू टू फॉलो सम यू नो लिगसीज आणि डू सर्टन थिंग्स, बट वेन यू टेक अ डिसिजन दॅन आय वॉज सपोर्टेड. सो आय थिंक दॅट वॉज अ बेस्ट थिंग. आय गॉट द सपोर्ट.
1: म्हणजे एकूणच हे हा प्रश्न विचारण्याचं कारण पण तेच होतं की आई वडिलांनी कशा पद्धतीनं सपोर्ट करायला हवं रादर दॅन द बर्डन टाकण्याच्या ऐवजी सपोर्ट करायला हवं, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. शेवटी जाता जाता एक असा विषय येतो की ज्यावेळेस तुम्ही या कॅम्पसमध्ये फिरत होता तुम्हाला जुना कॉलेजचा काळ आठवलेला असणार आहे, आता तुम्ही ग्लोबली काम करत आहात म्हणजे जगामध्ये सगळीकडे फिरून, तुमच्या डोक्यामध्ये पहिलं गाणं कुठलं आलं इथं आले आले?
0: दॅट्स अ एव्हरग्रीन सॉन्ग कॉल्ड पुराणी जीन्स ऑर गिटार.
1: अच्छा, पुराणी.
0: आम्ही कॉलेजमध्ये ऐकल्यापासून तेच ऐकतोय. अजूनही सगळे मित्र ऐकले की मेळा भेटले की ते गाणं 100% वाजवलं जातं, कोणीतरी गिटार घेऊन येतं कोणीतरी आणि गाणं म्हणायला चालू होतं. आणि
1: आताही त्या सर्व मित्रांशी कॉन्टॅक्ट आहे?
0: हो, जवळपास सगळेजण कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणजे आमच्या नॉट जस्ट आवर बॅच, आमच्या अगोदरच्या जे काही बॅचमधले सिनियर्स होते 2-3 वर्ष अगोदर ज्यांना आम्ही भेटायचो बोलायचो, आणि इव्हन जे आमचे ज्युनियर्स होते पुढचे 2-3 वर्ष बरेच जण कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि बॅचमेट तर आहेतच आहेत.
1: चिन्मयजी, जर समजा काही विद्यार्थी ऐकणारे असतील, इंजिनिअरिंगचे असतील किंवा इतरही कोणी असतील, आणि त्यांना जर आयुष्यामध्ये अशा पद्धतीचं काही करिअर करायचं असेल आणि जर कधी कुठल्या क्षणाला जर अडचण वाटली तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील का, त्यासाठी जर तुम्ही मोबाईल नंबर सांगू शकत असाल तर?
0: हो नक्कीच, माझा मोबाईल नंबर आहे 97-66-49-15-30 आणि जर काही असेल तुम्ही मला लिंक्डइनवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता. मी फेसबुकवरती जास्त अवेलेबल नसतो पण प्रोफेशनल नेटवर्क अँड लिंक्डइन त्यावरती तुम्ही चिन्मय पाटील म्हणून सर्च करा, तुम्हाला माझं शेलमध्ये प्रोफाईल सापडून जाईल. आणि जे काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील किंवा जे काही तुम्हाला क्वेरीज असतील आपण कधी फोनवरती बोलून डिस्कस करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही.
1: तेव्हा मित्रांनो, चिन्मय पाटील हे बेंगलोर इथे कार्यरत आहेत, तेव्हा त्यांनी जो मोबाईल क्रमांक सांगितला 97-66-49-15-30, तर सर्वात अगोदर तर आपण एक SMS करा किंवा व्हॉट्सअप करा, जेणेकरून ते जर समजा बिझी असतील तर आपला जे काही क्वेश्चन असेल त्या पद्धतीनं किंवा आपल्याला जर काही शंका असेल तर त्या पद्धतीनं ते तुम्हाला कॉलबॅक पण करतील आणि सांगतील. डायरेक्ट फोन शक्यतो करू नका, अगोदर मेसेज करा जेणेकरून तुम्हाला कॉलबॅक पण होईल. चिन्मयजी आपण खरं तर या ठिकाणी आलात आणि आपले इतके छान एक्सपिरियन्स सांगितले की आमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिले की आपण कशा पद्धतीनं कार्य करत असणार आहेत. पण खूप इन्स्पिरेशन भेटलं आम्हाला सर्वांना. तर तुम्ही जे काही एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर केले त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: थँक्यू व्हेरी मच. मला इथे येऊन तुमच्या सगळ्यांशी संवाद साधता आला आणि काहीतरी शेअर करता आलं, मलाही खूप आज आनंद झाला. धन्यवाद.
1: आणि मित्रांनो, आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 ट्यून करून आपण ऐकत रहा. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आयफोन वापरत असाल तर आपण प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन रेडिओ तेरणा 90.4 FM हे ॲपचं नाव तुम्ही सर्च करा आणि डाउनलोड करा. किंवा रेडिओ गार्डनवर पृथ्वीच्या ग्लोबवर जर आपण उस्मानाबादला टच केलं तर आपल्याला ऐकायला मिळेल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला पण आपण जर भेट दिला तर आपल्याला ऐकायला येईल रेडिओ तेरणा. तेव्हा ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: मंडळी नमस्कार. मंडळी आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. आणि मंडळी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवसायातील महत्त्वपूर्ण बाबी आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मंडळी आपण बघतो आहोत आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये अनेक दररोजची कामं असतात आणि ही कामं आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर करत असतो. आणि ही कामं करत असताना जर आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर करत असाल किंवा एकाच भागामध्ये अनेक प्रकारची कामं आपण करत असाल तर त्याच्यामुळं एक अशी गोष्ट होते की सर्व भार हा स्वतः एका शेतकऱ्यावरच पडत असतो. तर एकंदरीत पाहता हा जो भार पडण्याचा प्रकार आहे तो उत्तम प्रकारे आपण दूर करू शकतो. त्यासाठी आपल्या भागातील जे आपले शेतकरी बांधव असतील, हे सगळे शेतकरी बांधव जर एकच पीक घेत असतील किंवा एकाच प्रकारची शेती करत असतील तर यासाठी आपल्या भागामध्ये उत्तम प्रकारे आपल्याला सामूहिक शेतीचा किंवा सामुदायिक शेतीचा प्रयोग देखील चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो. मंडळी तसं जर पाहिलं तर सामुदायिक शेतीचा प्रयोग आज नाही तर खूप वर्षांपासून आपण करत आलेलो आहोत. ज्यावेळेस यांत्रिक शेतीचा जास्त मोठ्या प्रमाणात प्रचार किंवा प्रसार करण्यात आला नव्हता त्यावेळेसपासून ही सामुदायिक शेती केली जात होती. परंतु मध्ये मोठा खंड पडल्यामुळं ही सामुदायिक शेतीची संकल्पना थोडीशी आपण विसरल्यासारखं झालेलो आहोत. तर आता शासन असेल किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून देखील सामुदायिक शेतीला प्रोत्साहन देण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि सामुदायिक शेती जर आपण केली तर निश्चितपणे उत्पन्नात वाढ होईल, आपला शेती व्यवस्थापनावरील जो आपण खर्च करतो त्याच्यामध्ये सुद्धा मोठी बचत आपल्याला करता येईल. याचबरोबर या सामुदायिक शेतीचे अनेक फायदे आहेत. तर सामुदायिक शेतीचा जो प्रयोग आहे त्या संदर्भात आपण माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, शेतीतील सामुदायिक कामाचं महत्त्व शेतकऱ्यांनी ओळखणं गरजेचं आहे. तसा त्यांचा स्वभाव बनवणं गरजेचं आहे. तर याचा लाभ नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना मिळेल आणि शेतीमध्ये असंख्य रोजगार निर्माण होतील. शेतकऱ्यांपुढच्या सर्वच अडचणी संपण्यामध्ये हा सामुदायिक शेतीचा प्रयोग निश्चितपणे चांगला असू शकतो. तर मंडळी, आधुनिक शेतीच्या फक्त 50-60 वर्षाच्या अल्प वाटचालीत शेतकऱ्यांपुढे इतकी संकट उभी राहिली हे समजून घेणं गरजेचं आहे. आधुनिक शेतीच्या सुरुवातीलाच शेती शास्त्रज्ञांपुढे वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्याचं मोठं आव्हान होतं. त्यावेळी शास्त्रज्ञांनी अधिक उत्पन्न देणारे वाण निर्माण केले. संकरित बियाणे त्याचवेळी तयार झाले. रासायनिक खते, कीडनाशके या नवीन निविष्ठा शेतीमध्ये आल्या. या निविष्ठांच्या आणि पाण्याच्या अतिवापराने निर्माण झालेल्या समस्या आपल्या सर्वांना माहीतच आहेत. पण याचा वापर पूर्णपणे बंद करता येणं शक्य नाही. शास्त्रज्ञांनी अधिक उत्पादन देणाऱ्या पिकाच्या वाणाची पूर्व मशागतीपासून काढणीपर्यंतची आधुनिक शेतीमध्ये शास्त्राशी सुसंगत कामे कशी करावीत याबाबत देखील शिफारस केलेली असते. या शिफारशीप्रमाणे तंतोतंत काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या यशोगाथा पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं असतं. याचा उपयोग अन्य शेतकऱ्यांना होऊ शकतो. निसर्गाच्या शास्त्राशी सुसंगत कामे करणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीच्या शास्त्राशी सुसंगत कामं करायचं तंत्र अवलंबिलं नाही. यामुळे आजच्या शेतीपुढे आणि शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शास्त्रज्ञांनी शिफारस केलेली रासायनिक खताची मात्रा काटेकोर मोजून घेणं, योग्य वेळी पिकाच्या योग्य अवस्थेत आणि योग्य ठिकाणी देणं, सर्व पिकाला समप्रमाणात मिळणं हे शास्त्र, पण त्याप्रमाणे काम करण्याचे तंत्र हे कौशल्य समजलं जातं. शेतीच्या प्रत्येक कामात शास्त्र आहे, तंत्र आहे, हे देखील शेतकरी बांधवांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे शेतकरी आधुनिक शेतीच्या शास्त्राशी सुसंगत दैनंदिन शेती कामाचे उत्तम व्यवस्थापन ठेवून पुऱ्या क्षमतेने आपली शेती कामे चालवतात, त्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी येतो, उत्पादन वाढते, शेतात फायदा होतो. ज्या शेतकऱ्यांची कामे याप्रमाणे चालत नाहीत, त्यांचा शेतीचा उत्पादन खर्च वाढतो, उत्पादन कमी येतो आणि शेती फायद्यात चालत नाही. अशा शेतकऱ्यांची संख्या ही मोठी आहे. शेतकऱ्यांनी याचे महत्त्व समजून घेऊन आपल्या शेतीच्या दैनंदिन कामात सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्वतः त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यास चांगली मदत होऊ शकते. सामुदायिक कामातील उदासीनता शेतकऱ्यांच्या अनेक अडचणींना जन्म देते. एका विहिरीवर चार हिस्सेदार असतात असं आपण सर्वसाधारणपणे बघतो. एका विहिरीवर बरेचसे हिस्सेदार असतात. चौघांनी मिळून जर एक इलेक्ट्रिक पंप बसून सामुदायिक वापरला तर शेतीमालाचा उत्पादन खर्च फार मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. पण प्रत्येकाचे स्वतंत्र चार पंप असतात. 9-10 शेतकऱ्यांनी एक ट्रॅक्टर घेऊन सामुदायिकपणे वापरणं गरजेचं असतं. पण प्रत्येक शेतकऱ्याची कामे वेळेत होऊन त्याचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाचवता येतो, पण असं दिसत नाही. सध्याचे ट्रॅक्टर भाडे शेतकऱ्यांना परवडत नाही, पण त्यापुढे दुसरा इलाज नसतो. स्वतःचा स्वतंत्र ट्रॅक्टर घेऊन तो पुऱ्या क्षमतेने वापरता न आल्यामुळे ट्रॅक्टरचे बँकेचे कर्जाचे हप्ते फेडण्यास शेतकऱ्याला अधिक अडचणी येत असतात. आपल्या देशात 80% शेतकरी लहान आहेत. लहान शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीत अनेक कामे सामुदायिकपणे केली तर फायदेशीर ठरू शकतात. कधी कधी कामेच रखडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. लहान शेतकऱ्यांना आपला रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी, चरितार्थ उत्तम चालवण्यासाठी सामुदायिक कामाची कास धरावीच लागते. शेतीची कामे सामुदायिकपणे करणं हे शेतकऱ्यांना आता अंगवळणी करून घेणं खूप गरजेचं झालेलं आहे. 50 वर्षापूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती केली. शेतकऱ्यांनी या बाजार समित्यात सतत संपर्कात राहून इतर बाजारपेठात शेतीमालाची खरेदी विक्री कोणत्या दरात चालू आहे यावर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. कारण शेतकऱ्यांनी स्वतःचे शेतीचे भरपूर उत्पादन काढले, त्याला चांगला बाजारभाव मिळाला तरच शेती ही फायद्यात असू शकते, अन्यथा तोटा होऊ शकतो. इतके या कामाला महत्त्व आहे. इतर बाजारपेठातील बाजारभाव, शेतीमालाचा उत्पादन खर्च माहीत असल्यामुळं व्यावसायिक दृष्टी येते. शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या बाजार समित्यांवर शेतकऱ्यांचा व्यावसायिक प्रभाव राहिला असता या सर्व व्यवहारात शेतकरी कुठेतरी कमी पडताना दिसतो आहे. यासाठी शेतकऱ्यांना शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत विकण्याचा मधला बाजार समित्यांचा अडथळा शासनाने आता दूर केलेला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. खरं तर थेट शेतीमाल विक्री यावर शेतकऱ्यांनी खूप लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याच भागातील शेतकऱ्यांनी मिळून यासाठी पुढाकार देखील घेणं गरजेचं आहे. युरोपमधील सर्व देशातील शेतकरी शेतीमालाची विक्री किंमत ठरवतात. पिकाच्या काढणीनंतर पिकाची प्रतवारी, पॅकिंग, लेबलिंग ही कामं स्वतः शेतकरी करतात. सुटा शेतीमाल ते विकत नाहीत. पॅकिंगवर मालाचे वजन, किंमत लिहिलेले असते. आपल्या देशात पिकाच्या काढणीपश्चात बाबींकडे दुर्लक्ष होत असते. यामुळे शेतकऱ्यांचं आतापर्यंत फार मोठं नुकसान झालेलं आहे. यासाठी आपण पाहिलेलं आहे की आपल्या भागामध्ये अनेक फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या स्थापन झालेल्या आहेत, अनेक शेतकरी गट स्थापन झालेले आहेत. अनेक बाबी त्याच्यामध्ये नवीन नवीन घडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणावं लागेल तर आपल्या शेतकऱ्यांची मुलंसुद्धा आता शेती व्यवसायामध्ये लक्ष घालू लागलेली आहेत. थोड्याफार प्रमाणात का असेना, पण शेतीमध्ये एक वेगळं चित्र आपण सध्या पाहत आहोत. हे चित्र जर आणखी चांगलं करायचं असेल, आणखी बदल घडवायचे असतील, आणखी आपल्या शेती खर्चामध्ये आपल्याला बचत जर करावायची असेल, तर आपल्या भागामध्ये शेती करणं, आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिक पद्धतीनं शेती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण यामुळे आपला वेळ वाचणार आहे, यामुळे आपला पैसा वाचणार आहे. आणि आपण समूह शेती जर करत असाल किंवा शेतीमधील कामं जी आहेत ती जरी समूह पद्धतीनं करत असाल तर निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनातील खर्चामध्ये प्रचंड मोठी बचत होऊ शकते. याचबरोबर आपण ज्या फळपिकांच्या असेल, फळभाज्यांच्या असेल किंवा आपल्याकडे जे उत्पादित पदार्थ आहेत याची जर विक्री करणार असाल आणि ती सामूहिक पद्धतीनं विक्री करणार असाल तर आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना फार मोठा फायदा होऊ शकतो. जर आपण भविष्यातील शेती व्यवस्थापनाच्या संदर्भात विचार करत असाल तर सामुदायिक शेतीला पर्याय नाही. जर सामुदायिक शेती जर आपण करत असाल तर या सर्व बाबी आपल्या शेतकरी बांधवांसाठी थोड्याफार प्रमाणात का होईना सोप्या होतील आणि शेतीमधून एक चांगलं चित्र आपल्याला भविष्यात पाहावयास मिळेल. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: प्रवेशासह

0: मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर डी बी मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर, मोबाईल 82 91 21 87 35, प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
1: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर। मोबाईल 82 91 21 87 35। प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका विशेष चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहात। मंडळी, राज कपूर यांची हिंदी चित्रपट सृष्टीची ओळख आपल्या सर्वांनाच माहिती आहे। पहिला ग्रेट शोमनचा खिताब त्यांच्याच नावे आहे। स्त्रीप्रधान चित्रपट बनवण्याचा आणि तो विषय हाताळण्याचे कमालीचे कौशल्य राज कपूर यांच्याकडे होते। यामध्ये प्रेमरोग असेल, सत्यम शिवम सुंदरम असेल, त्याचबरोबर राम तेरी गंगा मैली या प्रमुख चित्रपटांचा उल्लेख या अंतर्गत आपणास करावा लागेल। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतं ऐकणार आहात। 1985 साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा खूप मोठ्या वादाला तोंड फुटले होते, अनेक दृश्यांवर विवाद निर्माण झाले होते, तरीही हा चित्रपट एक मास्टर पीस म्हणून आजही ओळखला जातो। तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात आपण बघणार आहोत. राम तेरी गंगा मैली ही एक वेगळी प्रेमकथा आहे गंगा आणि नरेंद्र यांची. नरेंद्र पवित्र गंगा नदीचा अभ्यास करायला आणि गंगोत्रीचे पाणी आणण्यासाठी जातो. तेथेच त्याची आणि गंगाची भेट होते आणि एक नव्या प्रेम पर्वाची सुरुवात होते. गंगाला नरेंद्रपासून एक मुलगा देखील होतो. त्यानंतर ज्यावेळेस ती नरेंद्रचा शोध घेण्यासाठी कलकत्त्याकडे निघते तेव्हा अनेक प्रकारे तिचं शोषण केलं जातं. शेवटी नरेंद्र आणि गंगाचे मिलन होते. राम तेरी गंगा मैलीची कथा ही गंगा आणि गंगा नदी यांची तुलना केल्यासारखी पुढं सरकत जाते. पावित्र्य आणि अपवित्रतेचे संक्रमण या प्रेमाच्या माध्यमातून सतत राज कपूर हे आपल्याला दाखवित राहतात आणि एका नव्या बदलाची सुरुवात राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे निश्चितपणे मानायला हवं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

राम तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले राजीव कपूर, मंदाकिनी, दिव्या राणा, सईद जाफरी, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, सुषमा सेठ आणि टॉम ऑल्टर. राजीव कपूर आणि मंदाकिनी यांची जोडी प्रथमच पडद्यावर राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून दिसून आली. राजीव कपूरचा अभिनय ठीकठाक झाला असला तरीही चर्चेत राहिल्या त्या मंदाकिनी. मंदाकिनींचा अभिनय आणि अदांनी प्रेक्षकांना घायल केलं. त्याचबरोबर त्यांचा संवेदनशील अभिनय चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर कुलभूषण खरबंदा आणि सईद जाफरी यांच्या अभिनयाची जुगलबंदीही प्रेक्षकांना अनुभवास मिळाली. याचबरोबर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा दर्जा राम तेरी गंगा मैलीला देण्यात आला. त्याचबरोबर राज कपूर यांना सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार रवींद्र जैन यांनी, तर गीतं लिहिली होती हसरत जयपुरी आणि रवींद्र जैन यांनी. अतिशय सुरेल संगीत या चित्रपटाला रवींद्र जैन यांनी दिलं, जे की आज तागायत लोकप्रिय आहे. या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांना फिल्मफेअरने सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार देऊन गौरविलं. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. या चित्रपटाच्या माध्यमातून राज कपूर यांनी पुन्हा आपलं वर्चस्व हिंदी चित्रपटसृष्टीवर सिद्ध केलं.

0: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला. जर वेळेला एक नवीन थीम आणि मराठीतली सदाबहार गाणी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला. आजची आपली थीमही खूप जास्त स्पेशल आहे बरं का. मराठी चित्रपट संगीत भावगीत क्षेत्राचा इतिहास ज्यांनी शब्दात घडवला ते म्हणजे अर्थात श्रीनिवास खळे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार म्हणून प्रसिद्ध असणारे श्रीनिवास खळे हे म्हणजे मराठी संगीतातलं एक अग्रगण्य नाव आहे. खळे काकांचा जन्म 30 एप्रिल 1926 झाला. त्यांच्या वडिलाचं नाव विनायक खळे तर आईंचं नाव लक्ष्मीबाई होतं. त्यांचे थोरले बंधू काशीनाथ खळे यांच्या प्रेरणेमुळे श्रीनिवास खळे यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला. आता काशीनाथ खळेंचे उपकार मानावे तितके थोडेत, कारण त्यांच्यामुळेच खळेसारखा हिरा संगीत सृष्टीला लाभला. मूळचे बडोद्याचे असणारे श्रीनिवास खळे आपल्या कला गुणांचं चीज व्हावं म्हणून मुंबईत आले, कारण त्यांच्या मनात विश्वास होता की एक दिवस माझाही येणार. कारण मुंबई माणसातल्या गुणांची कदर नेहमीच करते. 1950 साली रेल्वेतल्या नोकरीचा आलेला कॉल अजून आलाच नाही असं सांगत खळेंनी वडिलांना फसवलं नसतं तर श्रीनिवास खळे नामक संगीत आपल्या दैवी चमत्काराला आपण मुकलो असतो, नाही का. श्रीनिवास खळेंचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांनी स्वरबद्ध केलेली एक से बडकरी गाणी आज आपण ऐकणार आहोत. त्यामुळे सर्व कानसेन तृप्त करण्याची जबाबदारी आज मी घेतलीये आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. सुरुवात करणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शो ची एका अभंगानं, सुंदर ते ध्यान. लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलंय, तर अर्थात श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि संत तुकारामांचे शब्द. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. पंढरीचा वास चंद्रभागेमध्ये स्नान ख्या वाथे. खरंच पंढरीला जाऊन आल्यासारखं वाटतंय. पंडित भीमसेन जोशी यांनी हे गाणं गायलंय तर संत नामदेवांचा हा अभंग आपण आत्ताच ऐकला आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. खळे काकांबद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही सिच्युएशन मध्ये कामाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही, कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही. हा खळे काकांचा स्वभाव होता. म्हणजे काम चोख हवं त्यात हयगई होतं काम नाही. काका आपल्या कामात कोणाचीही ढवळाढवळ खपवून घेत नसत. एकदा एक मोठा निर्माता दिग्दर्शक त्यांना भेटायला आला. त्यांच्या विनंतीवरून त्या दिग्दर्शकाच्या गाणाऱ्या मुलीची रेकॉर्डिंग करायचं ठरवलं आणि खळे काकांनी त्या मुलीकडून गाणी वगैरे म्हणून घेतली. गाणी रेकॉर्ड झाल्यानंतर पुन्हा जेव्हा खळे काकांनी ती ऐकली तेव्हा मात्र त्यांना ती फारशी आवडली नाही आणि त्यांनी ठरवलं की रेकॉर्डिंग काही आता काढायची नाही. तशी सूचनाही त्यांनी दिली होती रेकॉर्डिंग कंपनीला. अर्थात आता त्या मुलीचे वडील म्हणजेच तो दिग्दर्शक पुन्हा एकदा काकांकडे आला. आपल्या मुलीचं गाणं लोकांसमोर येत नाहीये ही बात त्यांना अजिबात रुचली नाही. रेकॉर्डिंग बाहेर न काढण्याचं कारण खळे काकांना त्यांनी विचारलं. खळे काकांनी निर्भीडपणे पण नम्रपणे सांगितलं की त्यांच्या मुलीची गायकी ही अपेक्षेनुसार नाहीये. श्रीनिवास खळे या विरोधाखाली कम अस्सल गोष्टी रसिकांपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत हा होता खळे काकांचा बाना. दिग्दर्शकांनी पुढचेही काही सिनेमे तुम्हाला मिळवून देतो असं अमिषही काकांना दाखवलं पण काका ढळले नाही. ते स्वतःच्या मतावर ठाम राहिले. त्यांनी नम्र शब्दात नकार दिला. सुरांच्या या बादशहानं आयुष्यभर कोणाचीही हांजी हांजी केली नाही. हीच होती खळे काकांची खासियत. चला तर मग घेऊन आलीये पुढचं गाणं तुमच्या भेटीला. सावळे सुंदर रूप मनोहर ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. वेलकम बॅक. आत्ताच पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातलं विठ्ठल गीते गावा हे गाणं आपण ऐकलं आणि या गाण्याबरोबरच तुम्ही नक्कीच हरवून गेला असाल, हो ना. भीमसेनजींनी हे गायलं होतं गाणं. भीमसेनजी आणि श्रीनिवास खळे यांचा एक वेगळा बॉन्ड होता. भीमसेनजी खूप मोठे गायक, ते वयाने देखील काकांपेक्षा 4 वर्षांनी मोठे होते. पण रेकॉर्डिंगच्या आधी काका त्यांच्याकडूनही गाण्याचा एक एक शब्द आणि सूर घोटवून घेत असत. अर्थात भीमसेनजी खूप साधे, डाऊन टू अर्थ, आपण म्हणतो ना जमिनीवर असणारे शास्त्रीय गायक होते. त्या दोघांचं सांगीतिक नातं इतकं घट्ट विणलं गेलं होतं की ते देखील विना तक्रार गाणं खळे काकांच्या पसंतीस उतरेपर्यंत गात असत. खळे काकांनी स्वरबद्ध केलेली अभंगवाणी करत असताना तर पंडित भीमसेन जोशी खळेंच्या पायाशी बसले. खळे म्हणाले, अरे रे रे, हे काय करताय, असं म्हणत ते काहीसे गडबडले. पण भीमसेनजी म्हणाले, आता तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य. फक्त भीमसेनजीच नाही तर माणिक वर्मा, शुभा गुरटू, रामदास कामंत, सुरेश वाडकर, मालती पांडे, देवकी पंडित, साधना सरगम पासून ते अगदी आत्ताच्या लिटल चॅम्प पर्यंत, म्हणजे 4 पिढ्यातल्या साधारण 100+ गळ्यांनी खळे काकांचे सूर हे अभिमानानं मिरवलेत. संत तुकाराम, संत नामदेव, कुसुमाग्रज, गदी माडगुळकर, शांताबाई शेळके यांसारख्या 136 कवींचे शब्द काकांनी सुरात घडवलेत. बालगीतं म्हणू नका, स्फूर्ती गीतं म्हणू नका, फिल्म संगीत, नाट्यसंगीत, लावण्या, अभंग, भावगीत, गझल, भजन, सुरांच्या या मांत्रिकाला हे सारे प्रकार वश होते असं म्हणता येईल. खळे काकांनी स्वतः परिस्थितीशी झगडत ध्रुव ताऱ्याचं अढळपद मिळवताना त्यांनी इतरांना नेहमीच दीपगृहासारखी भूमिका घेत समर्थ मार्गदर्शनाची जबाबदारीही पार पाडली. त्यामुळेच या संगीत इंडस्ट्रीला शंकर महादेवन सारखे चमकता तारा मिळाला, जो खळे काकांचा शिष्य म्हणूनच नावारूपास आला. अरुणदाते यांना मराठी भावगीत गायनाची पहिली संधी श्रीनिवास खळेंनी दिली होती. मी मूळचा मराठी भाषी नाहीये, त्यामुळे मराठी भावगीत प्रकार मला काही जमणार नाही वगैरे अरुणदातेंनी सांगितलं होतं. पण श्रीनिवास खळे काकांनी ही गोष्ट पूर्णतः चूक ठरवत त्यांना गाण्याची संधी दिली. श्रीनिवास खळे यांच्या या निर्णयामुळे संगीत क्षेत्रात अरुणदाते सुद्धा चमकले आणि तेही चमकले शुक्र ताऱ्याप्रमाणे. कारण अरुणदाते यांचे खळे काका यांनी संगीतबद्ध केलेलं पहिलं गाणं होतं शुक्र तारा मंदवारा. चला ऐकूयात हेच गाणं मंगेश पाडगावकरांचे शब्द आणि अरुणदातेंचा हा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून.

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी खूप खूप जास्त स्पेशल आहे. सगळे कानसेन माझ्यावरती नक्कीच खुश झाले असणार आहेत कारण श्रीनिवास खळे यांची गाणी आज आपण ऐकतोय. जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती. लता मंगेशकरांनी हे गाणं गायलं होतं तर तुकारामांचा हा अभंग होता. सो तुम्ही हा नक्कीच एन्जॉय केला असेल हो ना. चला पुढची एक गोष्ट सांगणार आहे खळे काकांविषयीची. एका सिनेमासाठी दोन गाणी खळे काकांनी तयार केली होती पण सिनेमाचे संगीत दिग्दर्शक ऐन वेळेला बदलला गेला त्यामुळे ही दोन गाणी सिनेमात घ्यायची नाहीत असं ठरलं. मग गदिमानी इन्सिस्ट केलं की जी ही दोन गाणी आहेत ती आपण एखाद्या कंपनीकडून रेकॉर्ड करून घेऊ. गदिमानचा हा डिसिजन खळे काकांच्या जीवनातला मैलाचा दगड ठरला कारण या रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या रेकॉर्ड वरती जी गाणी होती ती दोन गाणी होती गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. 1952 साली श्रीनिवास खळे काकांची पहिली रचना गोरी गोरी पान इतकी लोकप्रिय झाली आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूला असणारी एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. गदिमांची ही गाणी आशा भोसले यांनी गायली. आपलं नाव इंडस्ट्रीमध्ये झालेलं नसताना सुद्धा आशा त्यांनी आपलं गाणं गायलं खळे काकांना याचं प्रचंड अप्रूग वाटत होतं. तो होता भावगीतांचा सुवर्ण काळ. श्रीनिवास खळे काकांनी त्यानंतर एकाहून एक अशी अनेक सरस गाणी केली. मग त्यात जाहल्या काही चुका नीज माझ्या नंदलाला श्रावणात घन निळा कंठातच तुटल्या तारा रुसला मजवरती काढा नको ताई रुसू मग अशी लिस्ट आता खूपच मोठी होईल बरं का. पण या दोन गाण्यामधलं जे एक गाणं होतं एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. त्यांचे शब्द काहीसे असे एके दिनी परंतु पिल्लास त्या कळले भय वेडे फार त्याचे वाऱ्या सवे पळाले पाण्यात पाहता चोरून या क्षण एक त्याचेच त्या कळले त्याचेच त्या कळले तो एक राजहंस. या कडव्याप्रमाणेच खळे काकांना स्वतःच्या प्रतिभेची जाण तेव्हाच झाली होती. मात्र बाकी जगाला ती कळण्यास बराच काळ जावा लागला. याच नोटवरती घेऊन येते खळे काकांचं पहिलं गाणं जे त्यांच्यासाठी ठरलं होतं टर्निंग पॉइंट गोरी गोरी पान. या गाण्याचं नवं रिक्रिएटेड व्हर्जन ही तुम्हाला इंटरनेटवरती ऐकायला मिळतं पण जे सच्चे जे खरे आहेत ते कायमच तसेच राहणार आहेत कारण म्हणलं जातं ना ओल्ड इज गोल्ड. ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आणि गदी माडगुळकरांचे शब्द असलेलं हे गाणं. आज सुद्धा दादाच्या लग्नात कुणी ना कुणीतरी बहीण नक्कीच म्हणत असते. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत। आज आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण ऐकतोय खळे काकांनी संगीतबद्ध केलेली गाणी। खळे काकांनी केलेली प्रत्येक रचना, त्या गाण्यातले शब्द सामर्थ्य सुरांच्या संगीतानं अनेक पटीनं सहजतेनं वाढवतं। कसा मला टाकूनही गेला राम, पंडित भीमसेन जोशींनी हे गाणं गायलं होतं, जे आपण आत्ताच ऐकलं। संत एकनाथांची ही रचना होती। श्रीनिवास खळे यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल पाहिलेलं आहे, कलाकारांच्या वाटेला येणारा भोग त्यांनीही भोगलेले। बडोदा सोडून नशीब आजमवण्यासाठी त्यांनी मायानगरीचा म्हणजेच मुंबईचा रस्ता धरला। ओळखी ओळखीतून राहण्याची तात्पुरती सोय झाली, पण त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये नवीन म्हणून होणारी उपेक्षा यासारख्या अडचणी, त्यातून आलेले डिप्रेशन, यामुळे काही काळ ते इतके हेल्पलेस झाले होते की स्वतःची हार्मोनियम विकून परतीचा रस्ता धरावा असा निर्णय सुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतला होता। पण अशा या कठीण प्रसंगी कठीण काळात त्यांना त्यांच्या पत्नीनं मानसिक बळ दिलं, या निर्णयापासून परावृत्त केलं। त्यांच्या पत्नीनं दाखवलेल्या या धैर्यामुळं संगीत क्षेत्राचा होणारा अपरिणित नुकसान टळलं, आणि त्यासाठी संपूर्ण संगीत क्षेत्र त्यांचं आजही ऋणी आहे। 1952 साली गोरी गोरी पान या गाण्यानं सुरू झालेला प्रवास, त्यानंतर आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला, एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला, गौडी जम्मत गौडी गम्मत, चांदोमामा चांदोमामा भागलास का, नको ताई रुसू कोपऱ्यात बसू, यासारखी अनेक गाणी खळे काकांनी दिली। आणि त्यांनी दिलेल्या अशा बालगीतांनी तो काळ बहरतच गेला असं म्हणता येईल। याचबरोबर खळे काकांनी एक अप्रतिम अंगाई सुद्धा दिली आहे, नीज माझ्या नंदलाला। मंगेश पाडगावकर यांचे शब्द आहेत, लता मंगेशकर यांनी हा आवाज दिलाय। तेव्हा चला ऐकूयात हे सुंदर गाणं क्लासिक रेडिओ शो मधून।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. जय जय महाराष्ट्र माझा की आवाज आहे. हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. श्रीनिवास खळे यांचं हे म्युझिक होतं आणि शाहीर साबळे यांनी जे काही गायलंय की आवाज आहे. प्रत्येक महाराष्ट्र दिन असो किंवा इतर कोणत्याही दिवसांना हे गाणं जेव्हा लागतं ना तेव्हा ते खरंच खऱ्या अर्थानं स्फूर्ती गीत वाटतं. एवढा एनर्जी डोस या गाण्यात आहे. आता या गाण्यामागची एक स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. 1 मे 1960 ला यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन येणार ही बातमी आल्यावर एका कंपनीनं 4 दिवसात महाराष्ट्राची 2 गाणी तयार करा असं लगेच खळे काकांना सांगितलं. पण त्यातूनच जन्माला आली शाहीर साबळेंनी गायलेली जय जय महाराष्ट्र माझा आणि चकोर आजगावकर लिखित माझे राष्ट्र महान. ही 2 स्फूर्तीगीतं आज महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमात अगदी आग्रहानं गायली जातात. खळे काकांनी मराठी संगीतांना जसा संगीत साथ चढवलाय तसाच त्यांनी हिंदी बंगाली गुजराती आणि संस्कृत भाषेतल्या गाण्यांनीही आपल्या संगीतानं त्यांनी अलंकृत केलंय. खळे काकांनी यांना कर्तव्य आहे ही बोलकी बाहुली पळसाला पाणी 3 जिव्हाळा पोरकी सोबती या मराठी सिनेमांना संगीत दिलंय. तसंच त्यांनी पाणीग्रहण विदूषक आणि देवाचे पाय या नाटकांनाही संगीत दिलंय. संगीताच्या दुनियेत श्रीनिवास खळे हे कायमच खळे काका या नावानं ओळखले जातात. त्यांचा स्वभाव अत्यंत मृदू होता आणि त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती ते भेटल्यानंतर आदरास्थानी होऊन जायचे. त्यांचे जे शिष्यगण होते त्यातच प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांचाही समावेश होतो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी या 2 भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या गायकांकडून नाम शाम गुणगान या हिंदी भजन अल्बमसाठी एकत्र गाऊन घेणारे खळे काका हे एकमेव संगीतकार होते आणि हे त्यांचं वैशिष्ट्य होतं बरं का. तर पंडित भीमसेन जोशींनी गायलेली अनेक गाणी आपण आत्ताच ऐकली. अनेक अभंगांना भीमसेन जोशींनी आपला साथ चढवला. पण आत्ता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी स्वरसाथ चढवलेला एक अप्रतिम अभंग. संत तुकारामांची ही रचना भेटी लागी जीवा लागली आस. तेव्हा लगेच ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. वाह, हे गाणं तर कधीच जुनं होऊ शकत नाही. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी हे गाणं गायलंय, तर श्रीनिवास खळेंचं म्युझिक. खळे काकांच्या ज्या गाण्याच्या रचना असायच्या त्या गायक गायिकेंसाठी अवघड असायच्या. त्यामुळं खळे काकांचं गाणं म्हणजे कठीण परीक्षा पास होणं असं मानलं जायचं. याबाबत खळे काकांना विचारलं असता तर ते कायम सांगायचे की रचना ही शब्दांची गरज आहे, त्यामुळं योग्य संगीत रचनेशिवाय जो काही त्या गाण्यातला भाव आहे तो तुमच्यापर्यंत रसिकांपर्यंत पोहोचणार तो कसा. लता दिदी अत्यंत जिव्हाळ्यानं खळे काकांना अनेक प्रकारे बऱ्याचदा समजवायच्या की आपल्याला 3 मुली आहेत तेव्हा पैशांचा विचार प्रत्येकासारखा आपल्यालाही करायला हवा. मात्र खळे काका म्हणायचे, दिदी पैशांसाठी काहीही काम घेऊन मी ती करू तरी कशी. खळे काकांच्या काळात त्यांनी 11 सिनेमांना संगीत देण्याचं काम त्यांनी नाकारलं होतं. तेव्हा खळे काका बरेच डिप्रेशन मध्ये होते, मात्र कलेशी प्रतारणा त्यांनी कधीच केली नाही. कॉमन माणसांचा अनकॉमनपणा त्यांच्या स्वभावात दडलेला होता. त्यांच्यावर लक्ष्मी जरी फारशी प्रसन्न झालेली नसली तरीही अगणित मान सन्मान पुरस्कार त्यांचं भांडवल होतं त्यांच्याकडे. आयुष्यभर खस्ता खात स्वतःची आणि कुटुंबाची अनेक आजारपणं झेलत

आयुष्य विस्कळीत करणाऱ्या अनेक घटकांना सामोरं जात ते इतके विलक्षण कलाकृती घेऊन यायचे, ते सगळ्यांसाठी कोडच असायचं. का वेदने तो होतो जन्म साधनेचा, या पाडगावकरांच्या ओळीप्रमाणे खळे काका खऱ्या अर्थाने जगले. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांचे हात इतके कापत होते की त्यांना नीट लिहिता येत नसे. मात्र हार्मोनियम पेटीवर बसले की त्यांचे हात थरथरणं थांबायचं आणि ते वेगळ्याच विश्वास जायचे. आज संगीत क्षेत्रात अनेकांनी गडगंज पैसा मिळवलाय, पण खळे काकांनी आपला कलेचा बाजार कधीही मांडला नाही आणि जे पदरी पडलं त्यात समाधानानं ते राहत गेले. खळे काकांना रेडिओ तेरणाचा मानाचा मुजरा. घेऊन आले पुढचं गाणं. लता मंगेशकर यांनी हे गायलंय. श्रीनिवास खळेंचं संगीत. संत तुकारामांची ही रचना. खेळ मांडियेला वाळवंट खाई.

वेळ झाली आहे तुम्हाला टाटा बाय बाय म्हणायची, पण पुढच्या एपिसोड मध्ये नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. कारण अशी बरीच माणसं आपल्याला आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. त्यामुळं व्हॉट्सअप करून आम्हाला नक्की सांगा. सो तुम्हाला आता उत्सुकता असेलच पुढची आपली थीम काय असणार आहे, कुठली गाणी घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. सो आपला पुढचा एपिसोडही नक्कीच खूप स्पेशल असणार आहे, त्यामुळं नक्की ऐका क्लासिक रेडिओ शो. तोपर्यंत कनेक्ट राहूयात. तोपर्यंत मी आरजे प्रगती आपला निरोप घेते. नमस्कार, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV मानेसर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर, मोबाईल 82 91 21 87 35, प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

0: शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1 वाजतायत, 1:09 झाले आहेत. आपल्या व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आणि सर्व श्रोत्यांचं स्वागत देखील करते. सर्व श्रोते, बरेचसे श्रोते आलेले आहेत, बरेचसे श्रोते मेसेज करत आहेत आणि जसं की एक सुट्टीनंतर आज आपण भेटत असतात आणि आज आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमामध्ये एक टास्क दिला होता मी श्रोत्यांना की आज मी फक्त अशा श्रोत्यांच्या फरमाईशी पूर्ण करणार आहे जे मला व्हॉइसमध्ये सांगतील त्यांना कोणता डायलॉग आवडतो त्या चित्रपटातला, चित्रपट आणि हिरोईन हिरो का आवडतो आणि एखादा डायलॉग जो त्यांना खूप तो आवडतो असा डायलॉग तुम्ही मला रेकॉर्ड करून पाठवायचा. ज्यांच्या फक्त रेकॉर्डेड मला मेसेजेस येतील मी अशा फक्त श्रोत्यांच्या आज फरमायशी घेणार आहे. त्यामुळे मी शनिवारी सांगितलं होतं की तुम्ही मला सोमवारी पाठवायचं आहे व्हॉइसमध्ये, जे जे मला व्हॉइस पाठवतील अशा श्रोत्यांच्या मी फरमाईश पूर्ण करणार आहे आज. तर पहिलीच फरमाईश आज आली आहे ती म्हणजे आपले नियमित श्रोते आहे सोमवार टू सोमवार फरमाईश पाठवतात. सुनील सर काय म्हणतात पाहूयात आणि ऐकूयात त्यांच्याच आवाजातील व्हॉट्सअप फरमाईश. त्यांच्याच आज त्यांना कोणतं गीत ऐकायचं आहे आणि त्याचपूर्वी की त्यांना कोणता डायलॉग त्यांनी म्हटलं आहे. तर तसं तर पाहायला गेलं की आपले श्रोते जे आहेत ते बरेचसे थोडेसे म्हणतात की आम्हाला जमत नाही किंवा काहीतरी असे सांगतात कारण की नाही जमत होत नाही आम्हाला येत नाही. पण तुम्ही ट्राय केलं तर नक्कीच जमेल. वेडं वाकडं मी जसं म्हटलं वेडं वाकडं जरी आलं तरी चालणार आहे आणि काही कलाकार देखील आपले श्रोते आहेत त्याच्यामध्ये असे डायलॉग्स मला पाठवणार आहेत मला माहिती आहे. तर आज पहिल्यांदा सुनील सरांनी ते हे देखील सांगितले. त्यांना खरं तर जसं मी त्यांनी व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम ऐकतात त्यांच्याकडून हे जाणवलं मला की त्यांना माधुरी दीक्षित फार आवडतात. तर आज त्यांनी आय थिंक सो माधुरी दीक्षित यांचंच कोणतं तरी वेगळं गीत दिलं असावं. तर ऐकवायत सुनील सर यांची व्हॉट्सअप फरमाईश त्यांच्याच आवाजामध्ये.
1: प्रगतीताई व सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. माझी सकाळ रेडिओ तेरणापासून चालू होती. मी सर्व कार्यक्रम नियमितपणे ऐकतो आणि मी साजन पिक्चरचा डायलॉग बोलतो. बडी मुद्दत से मेरे दिल में एक तस्वीर बैठी है, बड़ी मुद्दत से मेरे दिल में एक तस्वीर बैठी है, तेरी जुल्फों के छाव में मेरी तकदीर बैठी है. मला माधुरी दीक्षित खूप आवडते आणि मी तिचा फॅन आहे आणि माधुरी दीक्षितचे प्रत्येक पिक्चरमध्ये वेगवेगळा डान्स असतो आणि ती खूप छान डान्स करते म्हणून मला माधुरी दीक्षित खूप आवडते आणि मी माधुरी दीक्षितचा साजन पिक्चर हा मुंबई कल्याण भानुसागर टॉकीजमध्ये पहिला शो रिलीज झाल्यावर बघितला आहे आणि मी 4 वेळेस बघितला आहे आणि मला त्यांचे गीत ऐकायचे आहे. तू शायर आहे मै तेरी शायरी. मी सुनील जाधव पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर. माझे मित्र काकासाहेब जाधव, योगेश यादव, मल्लीनाथ कांबळे, गोपाळ धुमाळ, विजय बनसोडे, खलू बागवान आम्हाला गीत ऐकायचे आहे. प्रगतीताई धन्यवाद.
0: तर सुनील जाधव सरांनी देखील ट्राय केलाय आणि त्यांना साजन या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे आणि त्यातला डायलॉग देखील त्यांनी सांगितला. तर थँक्यू सो मच ज्या श्रोत्यांची व्हॉइस मेसेज, जसं की मी सांगते डायलॉग चित्रपटातील हिरोईन कोणती आवडते का आवडते, हिरो कोणता आवडतो का आवडतो, चित्रपट किती वेळेस पाहिलाय आणि त्यातला डायलॉग हा मला आज जे श्रोते पाठवतील अशा श्रोत्यांच्या फरमाईशी मी घेणार आहे. आणि सर्व श्रोत्यांनी हे देखील लक्षात ठेवायचं आहे जेव्हा व्हॉइस येईल तेव्हाच, जेवढे व्हॉइस कमी तेवढा कार्यक्रम कमी असं मी आधीच सांगते. तर परत म्हणू नका की आज फरमाईश कमी केली वगैरे. ज्यांचे व्हॉइसमध्ये येतील त्यांच्याच फरमाईशी, नाहीतर फरमाईश बंद हे लक्षात ठेवा. कारण की मी जर वेळेस सांगते तेव्हा काही करत नाही आणि मग माझ्याकडूनच फार अपेक्षा करतात मी असं करावं तसं करावं, पण मी देखील टास्क देणार आहे तुम्हाला. मग बघते आता की किती श्रोते माझ्यासाठी व्हॉइस रेकॉर्ड करून पाठवतात. तर सुनील सरांनी तर केलं, थँक्यू सो मच सर. नक्कीच ऐकूयात आणि सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला या गीतानी.

0: चला छान अशा गीतांनी सुरुवात केली आहे. तर ज्या ज्या श्रोत्यांचं जसं मी म्हटलं की ज्यांचे ज्यांचे व्हॉइस येतील अशा श्रोत्यांचे आज मेसेज घेतले जातील, नाहीतर कार्यक्रम बंद केला जाईल असं मी म्हणेन. कारण की जेव्हा आपण एक थीम घेऊन कार्यक्रम करतो त्यावेळेस बरेच श्रोते जे आहेत ते थीम सोडून बाकीचे इतर गाणी देण्यात सक्रिय असतात असं मला जाणवलं. त्यामुळे आज बऱ्याच दिवसानंतर ही थीम आपण आधी पण घेतलेली आहे खरं तर, पण आता नवीन श्रोते देखील तेवढे वाढलेले आहेत, नवीन श्रोत्यांना देखील इन्व्हॉल्व आहे, त्यामुळे म्हटलं चला आज परत एकदा तीच थीम घ्यावी. पाहूयात आज कोणकोण इन्व्हॉल्व्ह होते आणि कोणकोण व्हॉइस पाठवते आणि कोणाकोणाचे व्हॉइस आज आपल्याला ऐकायला भेटणार. वेगवेगळे व्हॉइस आहेत खरं तर आणि टोन देखील आपल्या गावाकडचा असतो. तर अशा दोन फरमाईशी आलेल्या आहेत ज्या शोले या चित्रपट दिला. आता शोले या चित्रपटाबद्दल सांगायचं म्हटलं तर कुबेर सर म्हणतात की तुमच्या मनाने करा पण अशी अट टाकत जाऊ नका, कुठलाही छोटा 18 वर्षाचा आहे. आ ओके, म्हणजे बंद करेन वगैरे असं म्हणतात ते की म्हणत जाऊ नका असं म्हणतात. पण काय ना, आता प्रत्येक श्रोत्याला मला सक्रिय करावंच लागेल कारण की आपले श्रोते बरेचसे फक्त मेसेजेस करतात, मेसेजेसमधून देखील त्यांचं प्रेम मला दिसून येतं. पण मला पण इच्छा असते आपल्या श्रोत्यांचा व्हॉइस ऐकण्याची. रोज तर माझा व्हॉइस तुम्ही ऐकता पण मला देखील श्रोत्यांचे व्हॉइस ऐकायला कधी भेटणार ना. एखादे श्रोते जे आहेत आपले ते पाठवत असतात मला व्हॉइस, पण इतर देखील श्रोते जे आहेत त्यांचा व्हॉइस मला देखील ऐकायचा असतो. म्हणून आज म्हटलं चला व्हॉइस ज्यांचे ज्यांचे येतील अशा श्रोत्यांच्या फरमाईशी घेऊन आपण कार्यक्रम करायचं. तर शोले या चित्रपटामध्ये पाहायला गेलं तर आपण शोले हा ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट, बिग बी अमिताभ बच्चन आणि धरम पाजी यांचा हा जोडगोळीचा चित्रपट जो सर्वांना फार आवडतो, आज पण तो आवडतो, सगळे डायलॉग्स आवडतात. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हा डायलॉग फार गाजला होता. तसंच कितने आदमी थे हा देखील डायलॉग तेवढाच गाजलेला आहे. आणि सांबा हा जो सर्वांच्या लक्षात राहिला होता त्या चित्रपटामुळे. आणि गब्बर जेव्हा त्याच्यामध्ये खरं तर खूप डायलॉग्स आहेत, इतना सन्नाटा क्यों है भाई असा तो डायलॉग होता आजोबांचा, तो देखील फार गाजलेला आहे शोले या चित्रपटातील. आणि बसंती नावाने तर हेमा मालिनी या खूप लोकप्रिय ठरल्या होत्या. यूं की हमें बोलने की तो आदत नाही आहे असं म्हणत, यूं की म्हणत हेमा मालिनी या चित्रपटामध्ये दिसतात आणि खूप बडबड त्या देखील करत असतात. आणि परत मग तो काय म्हणतात पाण्याच्या टाकीवरचा डायलॉग जो आहे की पाण्यावरचा टाकीचा डायलॉग कोणाला येत असेल तर प्लीज नक्कीच मला काय म्हणतात की रेकॉर्ड करून पाठवा. पाण्यावरचा डायलॉग जो केलेला आहे धरम पाजींनी तो खूप छान आहे, मला खूप आवडतो तो. तर चला तर मी आता खूप बडबड केली, शोले या चित्रपटातील आपल्या श्रोत्यांना गीत ऐकायचं कोणतं ऐकायचं त्यांच्याच आवाजात ऐकूयात.
1: गवळी ड्रायव्हर तांबोळी मेजर धाराशिव येथून शोले फिल्म ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे ये गाना है कैसे कितने आदमी थे सांबा शोले फिल्म का डायलॉग.
0: किती छान आपले श्रोते आहेत बघा ना, लाईव्हमध्ये हा कार्यक्रम ऐकतात आणि त्यांनी फक्त ते व्हॉइसमध्ये म्हटलं म्हणून व्हॉइसमध्ये. आणि त्यांच्यासोबतचे जे सहकारी मित्र आहेत किती छान ना, ते म्हणतात तसं नाही तसं नाही, त्यांनी सांगितलंय डायलॉग म्हणायचा आहे, पिक्चर कुठला आवडतो आणि मग पाठवायचं आहे व्हॉइस रेकॉर्ड करून असं देखील त्यांनी सांगितलं. किती गोड वाटलं मला ते ऐकताना, इतकं छान वाटलं. म्हणजे जो माणूस आपला श्रोता आहे तो तर ऐकतोच, पण त्यांच्यासोबत जे कुठले कर्मचारी आहेत सहचारी आहेत त्यांचे, ते देखील इतकं मन लावून ऐकतात आणि सांगतात की असं नाही तसं आहे. खूप छान वाटलं सर गवळी सर, नक्कीच छान तुम्ही डायलॉग तो देखील ट्राय करून पाठवला छोटूस आहे म्हणून. पुढची देखील फरमाईश याच गीताने शिवरामवर फॅमिली आहेत आपले नियमित श्रोते, बघूया.
2: प्रगतीताई नमस्कार, मी आर्वीवरून नंदकुमार शिवरामवार बोलतो. मला शोले या चित्रपटातील डायलॉग फार आवडते आणि त्या चित्रपटातील डायलॉग आहे अरे ओ सांबा कितना इनाम रखा है सरकार हम पर पुरे 50,000 म्हणतो. अमिताभ बच्चन धर्मेंद्र आणि अमजद खान यांची भूमिका अतिशय छान होती. त्या चित्रपटातील एक सुंदर असं तुमच्या आवडीचं गीत द्या.
0: नक्कीच शोले या चित्रपटातील जे दोस्तीवरचं गीत आहे ते सर्व श्रोत्यांना देखील फार आवडतं, तर तेच गीत आज आपण देऊयात दोघांसाठी. ऐकूयात शिवराम शिवरामवार फॅमिली सर आणि गौरी सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: छान छान. मी जसं म्हणते पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना समजत नाही भा, जेव्हा मी म्हणते की आपण पूर्ण नाव पूर्ण रेकॉर्ड करायचं आहे, व्हॉइस रेकॉर्डमध्ये तुमचं नाव सांगायचं आहे, डायलॉग कोणता आवडतो तो, चित्रपट कोणता, आधी चित्रपट सांगा मग डायलॉग सांगा मग कुठली हिरोईन आवडते ते सांगा आणि कोणतं गाणं ऐकायचं आहे ते सांगायचं आहे आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर बरेचसे श्रोते आता व्हॉइस रेकॉर्ड पाठवतात पण त्यांना समजत नाहीये म्हणून सांगते, ते फक्त व्हॉइस म्हणजे मी फक्त व्हॉइस मधले बोलणारेच नाही, जे श्रोते डायलॉग चित्रपट आणि हिरोईन आवडते आणि गाणं त्यांचं कोणतं त्यांना ऐकायचं आहे ते असं असे फरमाईश मध्ये आज घेणार आहे. तर त्यामध्येच मी जसं म्हटलं होतं की एक काय म्हणतात की शोले या चित्रपटातील टाकीवरचा एक डायलॉग आहे की बसंती गाव वालो ये जो बसंती है ना बसंती इससे मेरा लग्न होने वाला था, असा काहीतरी डायलॉग होता मला थोडासा आठवतो. पण त्याच्याबरोबर मी ज्यांना सांगितलं होतं आपल्या श्रोत्यांना जर आठवत असेल तर सांगा. त्यामध्ये आपले नियमित श्रोते आहेत विकास सर, त्यांनी ट्राय केले पहा, त्यांनी पण छान ट्राय केलं, मला आवडलं त्यांचं पण, पाहूयात कसं म्हणतात ते.
1: लक्ष्मण योगा लोंढे राहणार नाही
2: हट जाओ, मैं कूदना चाहता हूं, मर जाऊंगा गिर जाऊंगा, जो रांझा ने किया है हीर से मैं वही करने जा रहा हूं, हट जाओ, मरना चाहता हूं अब, मरना कैंसल.
0: तर हा मरना कॅन्सल जेव्हा म्हणतात ना खरं खूप छान वाटतं आणि खूप छान डायलॉग बाधित केली सर तुम्ही देखील. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा सुंदर प्रयत्न केलात आणि मला व्हॉइस पाठवला त्याबद्दल. मॅडमचा देखील त्यांनी व्हॉइस पाठवला, काय म्हणतात मी ऐकते जरास वेळेस. पण तत्पूर्वी पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश देखील आपल्या श्रोत्यांच्या व्हॉइसमध्ये आलेली आहे. आपले नियमित श्रोते आहेत नळी येथून, काय म्हणतायत आणि कोणता डायलॉग त्यांना आठवतोय. मराठी चित्रपट देखील असेल तरी तुम्ही सांगू शकता मराठी चित्रपटातील हा डायलॉग मला आवडतोय किंवा हे गाणं आवडतंय. गाण्याबद्दल माझं काही नाही की गाणं तुम्हाला कोणतंही देता येईल, पण डायलॉग आणि चित्रपट तुम्ही सांगायचं की तो किती वेळेस पाहिला. मी पुन्हा एकदा सांगितले डायलॉग हा महत्वाचा आहे आजच्या आपल्या व्हॉइसमध्ये. असे व्हॉइस ज्यामध्ये डायलॉग आहे, चित्रपट आणि तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे ते तुम्ही मला आज व्हॉइस करून पाठवू शकता. तर पुढची फरमाईश ऐकवत पंढरपूर नळी येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना कोणतं गीत ऐकायचं आहे आणि त्यांना कोणता डायलॉग आवडतो हे त्यांच्याच आवाजामध्ये.
1: लक्ष्मण योगा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर वरून बोलत आहे. मला आज या कार्यक्रमात मराठी झपाटलेला हा चित्रपटातील शीर्षक गीत ऐकायचं आहे आणि त्यातील मला महेश कोठार लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका आवडलेली आहे. आवडता हिरो महेश कोठारे आहे आणि त्या चित्रपटातला डायलॉग तात्या इंचूचा ओम बघनी बाघोम दरी भट सोहा हा डायलॉग आवडलेला आहे. तरी झपाटलेला या चित्रपटातील शीर्षक गीत ऐकवा. रेडिओ उतरना
0: तर सर्वांचाच म्हणता येईल आवडतीचा चित्रपट आहे झपाटलेला. सुपर डुपर हिट ठरला तो चित्रपट आणि जसं महेश कोठारे यांचे चित्रपट आहेत मराठीतले त्यांचे हिरोंपेक्षा जे विलन असायचे ते खूप गाजले होते. म्हणजे झपाटलेला म्हणजे विंचू तात्या विंचू हा खूप गाजला होता. तसंच आणखीन एक धडाकेबाज या चित्रपटामध्ये आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तो म्हणजे कवट्या महाकाळ्याच्या बॅकग्राऊंडचा जो आवाज आहे आजकाल तो खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. जो तो कोणी येतोय तो कवट्या महाकाळ्याची जेव्हा एंट्री होते आणि त्याच्या मागचा जो आवाज वाजतो त्याची ट्रेंडिंग खूप चालू आहे तो आवाज काढण्याचा. तर झपाटलेल्या या चित्रपटामध्ये तात्या विंचू यांचा हा डायलॉग त्यांनी काढला, त्याबद्दल खूप आभारी आहे सर. थँक्यू सो मच, तुम्ही खरंच प्रोत्साहन देतात. पुन्हा एकदा सांगते श्रोत्यांना डायलॉग त्यांना कोणता आवडतो, कुठलं गाणं आज ऐकायचं आहे आणि कुठली हिरोईन त्यांना किंवा हिरो आवडतो हे तुम्ही आज मला व्हॉइसमध्ये पाठवायचं आहे. अशा श्रोत्यांच्या फरमाईशी आज पूर्ण होतील. तर जाऊयात पुन्हा एकदा झपाटलेल्या या चित्रपटातील त्या ओऱ्याकडे आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर दीदी, रेडिओ तेरणाच्या ग्रुपवरती दररोज 150 ते 200 श्रोते असतात, आज फक्त 4 आहेत. का बरं असं करताय तुम्ही? सर्वांना आवडतो कार्यक्रम आजचा. कुबेर मस्केंना का आवडला नाही असं आपले ओमप्रकाश गीते सर म्हणतायत. त्यांना वाटतं की मी डबल घेतलाय, पण मी बऱ्याच दिवसांनी घेतलाय, त्याच्यामुळे मला काय वाटलं की आज नवीन श्रोते देखील ॲड होत आहेत. त्याच्यामुळे मी सांगितलं आधीच की नवीन श्रोते ॲड झाल्यामुळे मी रिपीट घेतलाय. आणि बरेचसे श्रोते काय म्हणतात, त्याच्यात इन्वॉल्व्ह देखील झालेले आहेत. जरी जमत नाहीये तरी देखील ट्राय करतात. हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की आपले श्रोते ते करतायत. तर आणखीन एक श्रोते जे आहेत, त्यांना एक गीत ऐकायचं आहे. त्या बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश आलेली आहे व्हॉइसमध्ये. आज थोडंसं लाजतात देखील आपले श्रोते की नाही जमणार म्हणून, पण मला वाटतं की तोच लाजळूपणा जो आहे तो घालवायचा आहे. कारण की बोलत नाहीत असे तर श्रोते मला बोलत नाहीत, तर अशा व्हॉइसमध्ये देखील ते माझ्यासोबत इन्व्हॉल्व्ह होतात, ते मला खूप आवडतं. तर बऱ्याचशा आपल्या श्रोत्या ज्या आहेत महिला भगिनी, अशा श्रोत्या देखील आज सक्रिय आहेत. तर त्यांना देखील आज कोणती गीतं ऐकायची आहेत ते ऐकणार आहोत. योगेश दुपारी सर आहेत बार्शी येथून, त्यांना कोणतं गीत ऐकायचं आहे त्यांच्या आवाजामध्ये ऐकूयात. आणि त्यांना कोणता डायलॉग देखील आवडतो हे देखील त्यांच्याच आवाजात ऐकूयात.
1: नमस्कार आरजे प्रगती मॅडम आणि रेडिओ तेरणा. माझा आवडता चित्रपट सरपुरुष या फिल्म मधील मला सॉंग ऐकायचे आहे. गझल आहे ते, होशवा लोको खबर क्या. आणि माझ्या आवडती हिरोईन सोनाली बेंद्रे आहेत, त्यांचे सर्व चित्रपट मला आवडतात. योगेश दुपारे फ्रॉम बार्शी, धन्यवाद. मराठी चित्रपटातील एक डायलॉग आहे, चित्रपट आहे अशी ही बनवा बनवी, त्यामधील एक डायलॉग फार आवडतो मला. धनंजय माने इथेच राहतात का. आणि मैत्रीवर आधारित हा चित्रपट बी एक ठिकाणी फार गाजला होता. धन्यवाद.

मी कुंदन गवळी, वैष्णवी गवळी, विशाखा गवळी यांच्याकडून दिलवाले या चित्रपटातील डायलॉग, हमें तो अपने ने लूटा गैरों में कहाँ दम था, जहाँ कश्ती डूबी थी वहाँ पानी कम था, हे दिलवाले चित्रपटातले गाणं आहे। कितना हसीन चेहरा हे गाणे ऐकायचे आहे।

0: आपण एक आहात रेडिओ 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. तर मी देखील डायलॉग म्हणून दाखवणार आहे जेव्हा जेव्हा माझ्या आवडीचे डायलॉग्स येणार आहेत. तर पुढची फरमाईश आहे आणि डायलॉग देखील सांगितला आहे. आपल्या नियमित श्रोत्या आहेत अथवा महिला मंडळी ज्या आहेत त्या देखील सक्रिय दिसत बरं इथं. तर सोनारी बारबोले ताई आहेत ज्या नियमित श्रोत आहेत अकलूज माळशिरस सोलापूर येथून. तर त्यांना आज मिस्टर इंडिया या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि त्याच्यातला डायलॉग देखील त्यांनी थोडासा का होईना पण तो म्हणून दाखवला. तर थँक्यू सो मच सोनाली ताई. ऐकूयात आपल्या नियमित श्रोता आहेत सोनाली बारबोले ताई यांची व्हॉट्सअप फरमाईश त्यांच्याच आवाजामध्ये.
1: गुड आफ्टरनून मॅम, माझं नाव सोनाली बारबोले, मी बोलत आहे अकलूजवरून. आणि मला जे गाणं ऐकायचं आहे ते आहे काटे नाही कटते दिन ये रात, फिल्म नेम मिस्टर इंडिया. आणि माझी फेवरेट हिरोईन आहे ही श्रीदेवी. आणि या पिक्चर मधील फेमस डायलॉग आहे तो मुगाम्ब खुश हुआ. प्लीज प्ले दिस सॉन्ग मॅम.
0: मिस्टर इंडिया कोणाला नाही आठवणार आणि का नाही आठवणार सांगते. कारण की रेड लाईट मध्ये अनिल कपूर दिसतात आणि तो खूप गाजला होता चित्रपट. गॉर्जियस श्रीदेवी दिसतात, त्यातलंच हे जे गीत आहे ते सुपर डुपर हिट ठरलेलं आहे. किशोर राव आणि अलिशा चिनोआ यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. आणि श्रीदेवी आहेत म्हटलं तर ते गाणं का सुपर हिट नाही होणार. तर या चित्रपटातील हे गीत आहे आणि डायलॉग मोगाम्ब खुश हुआ असं तर डायलॉग आहे आणि खूप गाजला देखील होता मोगाम्बचा.

0: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. पुन्हा एकदा श्रोत्यांना सांगते, डायलॉग पाठवायचा आहे व्हॉइसमध्ये तुमचं नाव आणि डायलॉग कोणत्या चित्रपटाचा तुम्हाला डायलॉग आवडतो तो डायलॉग रेकॉर्ड करून पाठवायचा आणि तुमच्या आवडीचं गाणं जे तुम्हाला आज ऐकायचं आहे. आपले श्रोते एवढे कन्फ्यूज का होतात मला ते समजत नाही आणि मग माझा मूडच जातो कार्यक्रमातून माहिती आहे. खरं सांगते जेव्हा मी सांगते, आता बघा बऱ्याच श्रोत्यांनी व्हॉइस पाठवले पण त्याच्यामध्ये काय केलं माहितीये, व्हॉइस म्हणजे फक्त व्हॉइस रेकॉर्ड नाही घेणार आहे, मी काय सांगितलं होतं की ज्यांचे डायलॉग्स येतील अशा श्रोत्यांच्या फरमाईशी मी घेणार आहे. आता जे श्रोते आपले रेग्युलरले नाहीत पण मला वाटतं त्यांनी पण जर डायलॉग त्यांना कुठला आवडत असेल तर तुम्ही व्हॉइसमध्ये मला पाठवू शकताय. जे आपले श्रोते फक्त आठवड्यातून एकदा फरमाईश पाठवतात किंवा महिन्यातून एकदा, तर अशा श्रोत्यांनी देखील आज व्हॉइसमध्ये फक्त त्यांच्या आवडीचा चित्रपट आणि तो डायलॉग रेकॉर्ड करून पाठवला तरी देखील मला खूप आवडेल. तर पुढचा डायलॉग पाठवला आहे आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत, काय म्हणतात ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: क्रांतिवीर चित्रपटातील डायलॉग आहे नाना पाटेकर चा, आ गए मेरे मौत का तमाशा देखने, अब ये भाई मुझे लटकाएगा जुबान ऐसी बाहर आएगी. हा डायलॉग मला खूप आवडतो. नाना पाटेकरचे चित्रपट खूप छान असतात. मी उमेश सौदागर वाहक राहणार साकत तालुका बार्शी जिल्हा सोलापूर.
0: खूप छान सर, खूप डायलॉग हा गाजलेला आहे क्रांतिवीर या चित्रपटातील आणि तुम्ही तेवढाच उत्तमरित्या पार तो केलेला आहे असंच म्हणेन, कारण की खूप छान तुम्ही रेकॉर्ड करून देखील पाठवलं अगदी अॅक्युरेटली, ते शब्द वगैरे तुम्ही सर्वच छान असं रेकॉर्ड करून पाठवलं. थँक्यू सो मच सर, आपले नियमित श्रोते आहेत. तर फीडबॅक दिलेला आहे अनंत कुलकर्णी सरांनी, काय म्हणतात ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
2: एक बार मैंने कमेंट मैं कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता. नमस्कार, मी अनंत कुलकर्णी दौंड या ठिकाणून. आजचा कार्यक्रम खूप छान चाललेला आहे आणि डायलॉगबाजी खूप छान ऐकायला मिळते, गाणे ऐकायला मिळत आहेत आणि खूप छान वाटत आहे. नमस्कार
0: सरांनी डायलॉग पाठवला तो म्हणजे वॉन्टेड या चित्रपटातील आहे, सलमान खान यांचा तो डायलॉग आहे की एक बार बेट जो कमिटमेंट मैंने कर दी तो फिर मैं अपनी आप की भी नहीं सुनता, असा तो सलमान खानचा खूप डायलॉग गाजलेला आहे. तर अशा डायलॉग्स बाजीमध्ये मी आरज प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. थँक्यू सो मच अनंत कुलकर्णी सर की त्यांना मी न सांगता सुद्धा त्यांनी आज व्हॉइस पाठवला आणि तो डायलॉग देखील पाठवला. तर असे श्रोते जे असतील जे फरमाईश पाठवणार नाहीत पण त्यांनी डायलॉग जर पाठवला तर नक्कीच आजच्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्याला खूप छान वाटणार आहे. तर आणखीन इतके श्रोत्यांच्या व्हॉट्सअप फरमाईशीमध्ये हे आलेलं आहे, काय म्हणतात की व्हॉइस रेकॉर्ड आलेले आहेत. तर एक एक ऐकायला मला खूप वेळ चालला माहिती आहे, इतके आलेले आहेत पण त्यामध्ये बऱ्याच श्रोत्यांचं असं झालंय की त्यांनी फक्तच गाण्याचे बोल दिलेले आहेत. तर एक चित्रपट कुठला आहे मला सांगा, तो म्हणजे ज्याच्यात अशोक मामा व्याख्खी वुख्खी विख्खी असं करत असतात, तो चित्रपटाचं नाव मला सांगायचं आहे. कुठला चित्रपट आहे तो आणि खूप गाजलेला देखील तो चित्रपट आहे. पुढची फरमाईश ऐकवायत माझ्याकडून.

0: पुष्पा या पिक्चर मतलब डायलॉग है, फ्लावर समझ क्या, फायर हूँ मैं, झुकेगा नहीं साला, स्वामी स्वामी ही गाना ही कैसा है, सोमवार टू सोमवार फरमाइश असती मैडम, तीन सोमवार झाले माझी फरमाइश घेतलेली नाही।
1: सरजा सरांची मी तीन वेळेस फरमाइश घेतली नाही, पण काय दे फ्लॉवर समज कर, काय डायलॉग आहे स्वामीचा, स्वामी पुष्पाचा, पुष्पा समज के फ्लॉवर समज क्या, फायर में फायर मैं झुकेगा नाही साला, असा जो डायलॉग खूप गाजला पुष्पा या चित्रपटातील, गाणी देखील आवडली आणि माय वन ऑफ फेवरेट माय हिरोईन आहे त्यात म्हटलं तर मला तर फारच आवडणार रश्मिका। तर सरांना आज सामे हे गाणं ऐकायचं आहे, बरेच दिवसानंतर हे गाणं देखील आलंय, छान वाटलं सर, थँक्यू सो मच, ट्राय देखील केलं तुम्ही त्याबद्दल खूप आभारी आहे। ऐकवाच पुष्पा या चित्रपटातील ही सुंदर अशी बोर्ड फरमाइश।

0: चला सामी हे गाणं ऐकलं की मला देखील एक वेगळा जोश होता, कारण की माझी रश्मिका मला पाहिली ना, मी दिवसभरात एकदा जरी तिला पाहिलं ना एक वेगळा आनंद मला येतो, तिला जेव्हा पाहते तेव्हा मला खूप छान वाटतं तिला पाहिलं की, आणि एक वेगळीच ऊर्जा येते माझ्याकडे तिला पाहिलं की. तर अशी रश्मिका माझी खूप खूप फेवरेट आहे. तर पुढची फरमाईश देखील सरांनी खूप छान माहिती, इतकं छान डिस्क्रिप्शन कडून डायलॉग म्हणताय मला फार आवडलं. तर काय म्हणतात त्यांच्या आवाजात ऐकूयात आपण.
1: ताई नमस्कार, मी जादू आनंद तेलंगणा राज्यातून बोलत आहे. ताई मी FM 13 हा रेडिओ चॅनल रोज ऐकतो. ताई आता जे चित्रपट आहे मिस्टर अँड मिस खिलाडी मधला अक्षय कुमार ह्या हिरोचा, ताई ह्या चित्रपटामध्ये

0: असावादना आवडतो. सांगायचं राहून गेलं तर मिस्टर अँड मिस खिलाडी मधले टायटल सॉन्ग टाकून द्या.
1: किती छान डिस्क्रिप्शन करून पाठवलं की नाही जाधव सरांनी, किती छान वाटलं. मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला देखील म्हटलं कन्फ्युजन कन्फ्युजन काय आहे, असं काय म्हणतात की शेळीचा डायलॉग. परत पुढे ऐकल्यानंतर कळलं की किती सुंदर त्यांनी डिस्क्रिप्शन केलं चित्रपटानुसार, की कसा तो डायलॉग डिलिव्हर झालाय. तर थँक्यू जाधव सर, खूप छान तुम्ही रेकॉर्ड करून पाठवलं, थँक्यू सो मच. तर माझा डायलॉग मी सांगितलं होतं वॅखी वुखी वुखी आणि असा जो डायलॉग होता तो धडाकेबाज या चित्रपटातील होता. बऱ्याच श्रोतांनी मला त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि बरोबर आहेत जे जे श्रोत्यांनी धूमधडाका हे सांगितलेलं ना, अगदी बरोबर आहे. ज्यामध्ये धनाजी वाकडे या जरा इकडे, धनाजी राव मुर्दाबाद, अरे मालकशाही मुर्दाबाद, असं देखील त्या चित्रपटामध्ये गाणं आहे. अगदी धनाजी राव माहिती डोळ्यासमोर उभारतात. एक धनाजी रावचं ज्यांनी कॅरेक्टर केलेलं आहे ते आजोबा इतके भारी ऍक्टिंग करतात ना, ती ऍक्टिंग पाहण्यासारखी आहे. म्हणजे जेव्हा लक्ष स्टोरी सांगत असतो किती घाबरलेले त्यांनी ऍक्टिंग केलेली आहे, किती म्हणजे सेम टू सेम माणूस खरं ओरिजिनल कसा घाबरतो हे त्यांनी दाखवलं त्या त्यांच्या एक्सप्रेशनमधून, मला खूप आवडली ती. आणि लक्षा स्टोरी सांगतो ती म्हणजे इतक्या वरच्या लेवलची त्याची स्टोरी आहे की, आणि त्यात म्हणजे थंड हात परत त्यांच्या अंगावरती पडतात त्यांच्या मुलीचे आणि ते इतके घाबरलेले दाखवतात. खूप छान धडाकेबाज हा देखील चित्रपट आहे. तर थँक्यू सो मच आपल्या श्रोत्यांनी ज्यांनी मला सांगितलंय की धडाकेबाज हा चित्रपट होता, वॅखी वुखी विखी हा डायलॉग बोलल्यानंतर. तर आता आपण जाऊयात मिस्टर अँड मिसेस खिलाडी या चित्रपटातील हे गाणं आलेलं आहे जाधव सरांचं, तर नक्कीच ऐकूयात आणि आनंद घेऊयात. थँक्यू सो मच सर.

0: मिस्टर अँड मिसेस खिलाडी या चित्रपटातील हे गीत. तर पुढची फरमाईश घेऊयात. पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना सांगते, ज्यांनी डायलॉग पाठवले आहेत आणि कोणतं गीत त्यांना ऐकायचं आहे ते त्यांनी मला पाठवलं असेल आणि कुठली हिरोईन त्यांना आवडत असेल ते सांगितलं असेल, तर अशा श्रोत्यांच्या मी फरमाईश घेणार आहे. डायलॉग असला पाहिजे, डायलॉग तुम्ही म्हणून दाखवायचा आहे. तर त्यांनी काय झालंय, आता आपले योगेश दुपारे सर आहेत, ते म्हणतात थँक्यू सो मच मॅडम की तुम्ही ही थीम घेतली आजची, त्यामुळे आमचा थोडासा कॉन्फिडन्स जरी आज कमी असला पण आजची तुम्ही थीम घेतली त्यामुळे आम्ही आमचा आज व्हॉइस आज स्वतः ऐकला आणि आम्हाला देखील आज वेगळी थीम ऐकून आणि आमचा स्वतःचा आवाज ऐकून देखील बरं वाटलं. त्यामुळे आजची थीम आहे, नेक्स्ट टाइम जेव्हा आमचे व्हॉइस तुम्ही पाठ म्हणाल द्या म्हणून, तेव्हा आणखीन याच्यापेक्षा थोडासा जास्त कॉन्फिडन्स आमच्या व्हॉइसमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल असं त्यांनी सांगितलं. तर थँक्यू सो मच योगेश दुपारे सर. तर पुढची फरमाईश, चित्रपट सर्वांनाच माहित आहे शोले, पण आता माहिती आहे हा लेडीज व्हॉइसमध्ये तुम्ही डायलॉग ऐकणार आहेत म्हणजे काय कॉन्फिडन्सनी ताईंनी हा विकास कसबे सर आहे त्यांच्या मिसेसनी हा व्हॉइस पाठवलाय. ऐका त्या कसल्या सुंदर आणि काय लहेजात हा डायलॉग म्हणतायत.
1: ऐकणाऱ्यांचे नाव आहे राधिका लेडीज.
2: अरे बाबा तुम क्यों मरना चाहते हो, जो रांझा ने किया है हीर्स के साथ, जो लैला ने किया है मुजन के साथ, वही मैं करने जा रहा हूँ आज. मैं मरना चाहता हूँ, ये जो बूढ़ी माँ है ना वो मेरा लगन होने नहीं देती. बसंती के साथ मेरा लगन होने वाला था, वो मेरा लगन नहीं होने देती, इसलिए मैं कूद रहा हूँ. नहीं नहीं नहीं, तुम्हारा लगन होगा, नीचे आ जाओ नीचे आ जाओ. ठीक है आ मरना कैंसल, बूढ़ी भी माँ राजी, बसंत भी राजी और मैं भी राजी, आ रहा हूँ मैं नीचे.
0: पहला बुढ़ी बुढ़िया भी राजी, मैं भी राजी, आ रहा हूँ मैं नीचे, मरना कैंसल असं म्हणत ताईंनी खूप सुंदर असा डायलॉग. थँक्यू, हा जो कॉन्फिडन्सनी तुम्ही डायलॉग रेकॉर्ड केला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि हेच ऐकायचं आहे गाणं, हे जे गाणं आहे ते गाणं या देखील दुसऱ्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. त्या देखील ताईच आहेत आपल्या, सरस्वती चोपडे ताई. काय म्हणतात पाहूयात, त्यांचा डायलॉग देखील त्यांनी खूप छोटूसा म्हटलंय पण म्हटलंय तर सही.
1: इन कुत्तों के सामने मत नाचना हा डायलॉग आहे. जब तक हे जान जाने जहां मैं नाचूंगी, हे गीत आहे. शोले पिक्चर आहे आणि माझी आवडती हिरोईन आहे काय हेमा मालिन. आणि हा पिक्चर आम्ही मुंबईला बघितला होता पहिल्यांदाच, पप्पांसोबत गेलो होतो. आणि हेच गीत आम्हाला ऐकायचं आहे. राहणार भर जहागीर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. धन्यवाद प्रगती. ऐकणाऱ्यांचे नाव आहे राधिका लेडीज कॉर्नर आणि माझ्या शेतामध्ये खुरपणी चालू आहे. आमच्या सख्या नावं लिहायचे बाकी होते त्यामुळे धन्यवाद.
0: चला, आपल्या ज्या मंडळी आहेत महिला भगिनी मंडळी अशांनी देखील हा कॉन्फिडन्स दाखवला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे दोघींची पण. आणि मग लता मंगेशकर यांच्या आवाजात सुपरहिट ठरलेलं हे गीत

0: चला छान असं गीत. तर याच चित्रपटातील एक डायलॉग आलेला आहे पुन्हा एकदा. शोले चित्रपटातील बऱ्याच श्रोतांनी मला डायलॉग पाठवला आहे, तर तो डायलॉग पाठवला आपले नियमित श्रोते आहेत. हिरामण किराडे सर काय म्हणतात ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: नमस्कार प्रगतताई, मी सोब
2: बहुत ही आराना लगता है. अरे ओ सांबा, उठा तो जरा बंदूक और लगा निशाना इस कुत्ते पर. अब देखो छमिया, अगर अपने यार की जिंदगी चाहिए तो जरा कुछ नाच गाना दिखा दे हमको. नहीं बसंती, इस कुत्तों के सामने मत नाचना. ये शोले फिल्म का डायलॉग बहुत लाजवाब है. मैं हीरामन खिराड़े वाशिम महाराष्ट्र से.
0: खूप छान सर, खूप छान ट्राय केलं. थँक्यू सो मच हिरामण किराडे सर. मी जसं म्हटलं की आपले श्रोते डायलॉग्स पाठवू शकतात, ज्यांची गाणी नाही आहेत असे श्रोते डायलॉग्स नक्कीच पाठवू शकतात, त्यांना कोणता डायलॉग आवडतो ते. तर आणखीन एक श्रोते आहेत ज्यांनी सांगितलं की त्यांना आज गाणं पण ऐकायचं आणि डायलॉग देखील, तर कोण आहेत ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: नमस्कार प्रगतताई, मी सोहम बागोतोगमध्ये राहणार, पलूस तालुका पलूस. मला सैराट या चित्रपटातील हिरो परशा आवडतो आणि त्यातले एक डायलॉग मराठीत सांगितलेलं कळत नाही का, इंग्लिशमध्ये सांगू. हा एक आणि परशा आर्चार्यची हा एक डायलॉग आवडतो आणि गाणं सैराट ऐकायचं आहे.
0: तर सोहमजी नक्कीच थँक्यू सो मच, तुम्ही सांगितलं सैराट या चित्रपटातील. आणि सर्वांनाच माहिती आहे सैराट या चित्रपटाने जेवढा वेळ आपल्यावरती डोक्यावरती काय म्हणताय की क्रेज जी निर्माण केली होती, आज तक आहे ती तशीच आहे. आणि त्यामधील डायलॉग पहिलाच होता, आय परशा आर्चे आली आर्चे असं म्हणून तो तिथून सुरुवात झालेला सैराट हा चित्रपट. आणि नंतर मग त्यांचे डायलॉग वाजे मराठीत सांगितलेलं समजत नाही वे, इंग्लिशमध्ये सांगू. आणि तो डायलॉग परत कित्येक जण म्हणून गेले कोणाकोणाला. तर असा आर्चे आणि परशाचा हा सैराट हा चित्रपट, सर्वांनाच माहिती आहे वेड लावलेला चित्रपट. सैराट या चित्रपटातील हे सुंदर असं गीत ऐकायचं आहे. खुने पळूस तालुका पळूस इथून.

0: चला तर सुंदर असं सैराट चित्रपटातील गीत, पुढचं देखील गीत बऱ्याच दिवसानंतर सरांचा व्हॉइस, SSS शिरोळकर सर, सरांनी देखील आज फरमाईशमध्ये व्हॉइस पाठवलाय. ऐकूया त्यांना कोणतं गाणं ऐकायचं आहे आणि डायलॉग देखील त्यांनी आज रेकॉर्ड करून पाठवलाय. बरेचसे श्रोते माहिती आहे खूप घाबरत देखील मला मेसेज करतात, पण मला काय म्हणतंय की हाच कॉन्फिडन्स तुमचा वाढवायचा आहे की मी माझ्यासोबत बोललं पाहिजे म्हणून हा व्हॉइसचा मी अठ्ठास धरलाय आज. तर नक्कीच मला देखील खूप छान वाटतंय. आज श्रोते काही का होईना पण मला रेकॉर्ड करून पाठवतायत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार आहे. तर ऐकूयात SSS शिरोळकर सरांची व्हॉट्सअप फरमाईश त्यांच्याच आवाजामध्ये.
1: डॉन का इंतजार तो 11 मुल्क की पुलिस कर रही है सोनिया, ये मैं कह रहा हूं क्योंकि डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं बल्कि नामुमकिन है. हा डायलॉग इतका सुपरिचित आणि तमाम रसिकांच्या हृदयावर कोरलेला आहे ज्याची ओळख डॉन म्हणूनच हिंदी चित्रपट सृष्टीवर बॉलिवूडवर आज तागत आहे आणि ज्यांनी आपल्या अभिनयाने तमाम विश्वात आपले नाव कोरले आहे असे अमिताभजी बच्चन. खरोखरच अप्रतिम असा डॉन चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी पहावासा असाच वाटतो. ज्या डॉनने अनेक चित्रपटांची मालिका सुवर्णाक्षराने कोरली ती आज तागायत सुवर्ण युग म्हणूनच ओळखली जाते. तर अमिताभ बच्चनजी यांना डेडिकेटेड करून मी त्यांच्याच चित्रपटातील डॉन हेच गीत ऐकू इच्छितो. मैं हूँ डॉन. मी आहे रंगरंगोली रसिक, रांगोळी तालुका हातकंगले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र देश, भारत येथून सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर म्हणजेच SSS. धन्यवाद प्रगतीजी आपल्या निवेदनाने दररोज रेडिओ तेरणाची प्रगती उच्चतम भरारी घेत आहे आणि त्याला तेरणा परिवारातील श्रोते यामध्ये हिरामन खेराडी जी असू देत, अनंत कुलकर्णी जी असू देत, रफिक इनामदार जी असू देत, अमोल कांबळे जी असू देत, बाळासाहेब सोलंकर जी असू देत आणि मी तर काय सोडून आहेच मी तुमच्या तेरणा परिवाराशी जोडलेलो. याशिवाय अनेक श्रोते आहेत ज्यामध्ये सचिन झेलगे असू देत, असे तमाम रसिक श्रोते जोडलेले आहेत. त्यामुळे तेरणा परिवाराला एक उच्चतम स्थान प्राप्त होण्यास मदत होते आणि तेरणाचा गुणगौरव पूर्ण विश्वात असाच बहरत जावा हीच सदिच्छा व्यक्त करतो या निमित्ताने आणि माझे गीत ऐकवावे ही आपापडे विनंती करतो. धन्यवाद.

0: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. पुढची फरमाईश ऐकूयात आकाश चिकणे सर गुळपोळी येथून आहेत. त्यांचे ते देखील नियमित श्रोते आहेत आपले. सोमवार टू सोमवार ते देखील फरमाईश पाठवत असतात. त्यांनी देखील आज व्हॉइस पाठवलाय. ऐकूयात त्यांना कोणते गीत ऐकायचं आहे आणि डायलॉग देखील.
1: रिश्तों में हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह. हिंदी चित्रपट शहंशाह. मित्रांची नावे ऐकण्यासाठी आकाश चिकणे, शंकर गोरे, विजय गोरे, लक्ष्मण काशीत, बापू मुळे. हिंदी चित्रपटातील गाणं लावा.
0: आत्ताच आपण डायलॉग ऐकला तो म्हणजे रिश्त में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह, असा तो डायलॉग आहे खरं तर. आणि शहंशाह हा चित्रपट आहे. आधीचं देखील गीत बिग बी यांचंच होतं डॉन आणि हे देखील गीत त्यांचंच आहे. आनंद घेऊयात. आकाश चिकणे सर गुळपोळी येथून जे आपले नियमित श्रोत आहेत यांच्या व्हॉट्सअप फरमायशीचा.

0: चलो छान असं गीत आणि पुढची फरमाईश ऐकण्या आधी फीडबॅक ऐकूयात. आपले नियमित श्रोत आहेत कुबेर मस्के सर, यांनी देखील फीडबॅक आज पाठवलाय. काय म्हणतात ऐकूयात त्यांच्या आवाजामध्ये.
1: नमस्कार, सोलापूर जिल्ह्यातील बारसी तालुक्यातील कहवेतून कुबेर मस्के. शुक्रवारी 7 तारखेला बिग स्टार शो या कार्यक्रमात एस पी बालसुब्रमण्यम यांची आपण निवड केली होती. प्रगत दीदी, एस पी वर जे कार्यक्रम केला मला खूप आवडला, कारण की एस पीचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण त्यांचा जीवन प्रवास आडाखाडा या कार्यक्रमाच्या यातून ऐकायला भेटला. आणि त्यांनी गायलेले सुपरहिट दर्द भरे गाणे एक सबडकर एक ऐकायला भेटले, त्यामुळे बिग स्टार शो कार्यक्रम मला खूप आवडला. दीदी, तुम्ही प्रत्येक कार्यक्रम छान पद्धतीनं करता, त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम रंगतदार होत आहे. तेव्हा मित्रांनो, ऐकत राहा रेडिओ तरुणाचं एक लोकप्रिय असं प्रसारण.

0: आहे. मी माझ्या सलूनमध्ये तुमचा रेडिओ तेरणा कंटिन्यू चालू असतो व मी त्याच्याविषयी माझ्या कस्टमरांना माहिती पण देतो व डाउनलोडही करून देतो. तर आज मला धडाकेबाज पिक्चरमध्ये सुपरहिट ठरलेलं जे गीत आहे ते ऐकायचं आहे. आणि जे धडाकेबाजमध्ये विलनमध्ये जो विलन आहे त्या विलनला जे नाव दिलं आहे ते नाव आमच्या कवठे मंकाळ या गावावरून नाव दिलेलं आहे. कारण महेश कोठारे सर ज्यावेळी आमच्या कवठ्यावरून जात होते कवठे मंकाळवरून त्यावेळी सर आमच्या गावामध्ये थांबले व आमच्या गावामध्ये महांकाली देवीचं मंदिर आहे त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी सर थांबले होते व सरांनी सरांच्या डोक्यात आलं की आता कवठ्या मंकाळला नाव कुठलं द्यायचं. तर कवठेवरून कवठे मंकाळवरून जे सांगली जिल्ह्यातील गाव आहे त्या गावाचं नाव दिलेलं हे जे विलनला नाव होतं ते नाव हे कवठे मंकाळ आहे व मी त्या कवठे मंकाळ या गावातील आहे. तरी आज धडाकेबाज पिक्चरमधील तुम्ही सुपरहिट ठरलेलं गीत जे आहे ते गीत लावावं हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. आम्ही कवठे मंकाळकर.
1: बघा अशा स्टोऱ्या माहीत होतात का मग आपल्या श्रोत्यांना, म्हणून मी म्हणत असते की आपल्या गावाबद्दल देखील सांगा चला. तर पहा कवठे महाकाळ कवठ्या महाकाळ हा जो आहे तो कसा पडलं ते नाव आणि इथे जे सर्व झालं त्याच्यावरून आपले जे महेश कोठारे आहेत यांचा तो डोक्यात येणं आणि परत तो कवठ्या महाकाळ एवढं प्रसिद्ध होणं कॅरेक्टर हॅड्स ऑफ आहेत खरं तर कोठारेजींना. तर त्यांनी आणि परत आता तुम्ही ट्रेंडिंगमध्ये पाहत असाल की कवठ्या महाकाळचा जो बॅकग्राऊंडचा म्युझिक आहे ते खूप ट्रेंडिंग चालू आहे. ते असं मागे आवाज आहे, मी ट्राय केलं बरं मला येत नाही, मी खूप ऐकलं आणि तो इतका डायलॉग सध्या ट्रेंडिंगमध्ये माहिती आहे. आणि कवठ्या महाकाळचा आवाज तो देखील काढून दाखवला, ऐका बघा. वा वा काय सुंदर डायलॉग बघा कवठ्या महाकाळचा, क्या बात है. तर धूम धडाका हाच चित्रपट आहे का कवठ्या महाकाळचा, आपले श्रोते आहेत ना. तर या चित्रपटातील सरांना गीत ऐकायचं आहे तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. आणि थँक्यू सो मच की तुम्ही हा सुंदर व्हॉइस देखील पाठवला, माहिती देखील सांगितली. तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.

0: हेलो आता कन्फ्युजन कसं होतं पाहत चित्रपट टॉक महेश कोठाऱ्यांचे आहेत आणि कन्फ्युजन मला किती होतं धडाकेबाज धूमधडाका आणि धूमधडाकेतलं त्यांनी सांगितलं माझ्याकडून धूम धडाकेबाज या चित्रपटातील गीत गेलं होते तर सॉरी म्हणते त्याच्यासाठी पुढची फरमाईश पण या चित्रपटातील गीतासाठी आहे पण व्हॉइस मात्र पाठवला आहे आपल्या श्रोत्यांनी नियमित श्रोत्यांनी सोमवार टू सोमवार फरमाईश पाठवणारे जे पाठवणार नव्हते व्हॉइस अशा श्रोत्यांनी व्हॉइस पाठवले तर म्हणजे आपले नियमित श्रोते आहेत राजकुमार माळे सर ऐकूया त्यांच्या आवाजात त्यांची फरमाईश आणि डायलॉग देखील
1: नमस्ते मॅडम मी प्रवीण सपकाळ
2: हॅलो आमच्या कुटुंबाच्या आवडत्या लाडक्या आणि सर्व प्रिय प्रगतीताईंना तसेच तेरणा रेडिओ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना माढा इथून राजकुमार माने यांचा सप्रेम नमस्कार आज प्रगतीताईंनी फार वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे बरेच श्रोते यामध्ये इन्वॉल्व झालेले आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या आवाजामध्ये डायलॉग रेकॉर्डिंग करून पाठवताना खूप मोठा आणि वेगळा आनंद मिळतो आहे आणि आज सर्व श्रोत्यांचे आवाज खरं तर त्यांना रेडिओवर ऐकायला फार बरं वाटत आहे मला खरं तर सर्वच हिरो हिरोईन आवडतात परंतु अशोक सराफ यांचे डायलॉग खूप मनमोकळे असतात त्यामुळे धूमधडाका या सिनेमातील मला आवडलेला त्यांचा डायलॉग खूप प्रसिद्ध झालेला होता आहे आणि तो मी आज केवळ प्रगतीताई यांच्या आग्रहास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे
3: धनाजी वाकडो इथंच राहतात का
2: हा डायलॉग मला खूप आवडलेला होता आणि हा डायलॉग प्रगतीताईंनी एकदा म्हणून दाखवावा अशी मी त्यांना विनंती करीन आणि या सिनेमातील अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेलं प्रीतमा प्रीतमा हे गाणं आज मला ऐकायला जरूर आवडल मी राजकुमार माने सौजयी श्री माने ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज प्रियंका गणेश बावकर पुणे राजकिरण माने जय किरण माने आणि तेरणा रेडिओ ऐकणारे आमचे सर्व मित्रपरिवार मी राहणार माडा तालुका माडा जिल्हा सोलापूर डायलॉग कसा वाटला हे जरूर सांगावं थँक्यू प्रगतीताई आणि भविष्यात देखील असेच वेगवेगळे कार्यक्रम तेरणा रेडिओवर घेत चला आणि त्यामुळे श्रोत्यांचं धाडस निर्माण होत आहे आणि बरेच श्रोत्यांना नवनवीन समजत आहे त्यामुळे भविष्यात असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवावे ही विनंती थँक्यू मी राजकुमार माने माडा जिल्हा सोलापूर
0: थँक्यू सो मच आग्रहस्तव सरांनी हा डायलॉग खरं तर म्हणून दाखवला त्याबद्दल खूप आभारी आहे सर आणि मी जसं म्हटलं की आपल्या श्रोत्यांचे कॉन्टॅक्ट कळतात कुठून त्यांच्या गावामध्ये काही प्रसिद्ध असेल किंवा त्या नावावरून आमच्या जसं की कवटे महाकाळ येथून कवट्या महाकाळ हा प्रसिद्ध झाला अशा बऱ्याचशा माहिती आपल्याला समजतात श्रोत्यांकडून तर खूप छान वाटलं तर धूमधडाका या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आहे अशोक सराफ यांचा व्याख्या वख्खी वख्खी असा डायलॉग आहे आणि मला जमेल असं मला माहीत नाही पण सरांना आवडला तुम्ही जेव्हा गेल्या वेळेस म्हटलं तर तसा जमला की नाही मला माहीत नाही पण नक्कीच ऐकूयात आणि धूमधडाका या चित्रपटातील सुंदर अशा गीताचा आनंद देखील घेऊयात

0: ప్రియతమ్మా
1: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम 3:11. यानंतरचा डायलॉग आलाय सैफान शेख सरांचा डायलॉग देखील ऐकूयात आणि काय म्हणतात ऐकूयात त्यांच्याच व्हॉइसमध्ये.
2: नमस्कार, मैं नाईकवाडे नगर तालुका मोहोड जिल्हा सोलापूर से सैफान शेख बोल रहा हूँ. बढ़िया, आपने ये जो थीम ली है आज की के डायलॉग्स, हर लिसनर्स को आप कहने के लिए बोल रहे हो, बहुत अच्छी. आपके रिक्वेस्ट के तहत ही मैंने भी आज एक डायलॉग आपको सुनवाने की कोशिश की है, और ये है जंजीर फिल्म का बहुत ही बढ़िया डायलॉग्स, जहां प्राण साहब और बिग बी अमिताभ का जब सामना होता है पुलिस स्टेशन में, तो वो कैसे कहते हैं और किस अंदाज से कहते हैं उनको, वो एक अलग ही अंदाज उनका था. और वो डायलॉग था ये, जब तक बैठने के लिए ना कहा जाए शराबत से खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं. आज तक शेर खान से इतनी बड़ी बात किसी ने नहीं की. ये आप नहीं, तुम्हारा वर्दी, तुम्हारी कुर्सी बोल रही है. शेर खान, कल तक तुम्हारे सारे काले धंधे और जुए खाने बंद होने चाहिए, तभी हाथ मिलेगा. शेर खान, आज का काम कल पर नहीं छोड़ता, आज से सब कुछ बंद, मिलाओ हाथ. तो इसी फिल्म का एक गाना भी सुनना है मुझे, जंजीर फिल्म का, यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी. धन्यवाद.
1: खूप छान डायलॉग सांगितला सर तुम्ही, आणि त्याच्याबद्दल माहिती देखील सांगितली. खूप सुंदर सैफान शेख सर, तुम्ही डायलॉग ते डिलिव्हर केला देखील. आणि यारी है ईमान हे गीत आता आपण ऐकणार आहोत, आणि याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबते. थँक्यू सो मच सर्व श्रोतांचे आभार की त्यांनी डायलॉग पाठवले, ज्यांचे मला घेता आले नाही त्यांना सॉरी देखील म्हणते. तर उद्या देखील अशाच थीमसह आपण भेटणारच आहोत. तर उद्या मात्र वेगळी थीम असणार आहे, की याच्या आधी पण सांगितलं होतं पण बऱ्याच श्रोतांनी मला सांगितलं नाही, त्याच्यात प्रतिक्रिया दिली नाही. तर उद्या इन्स्टंटली सांगणार आहे की उद्या कुठली थीम असणार आहे. तर जाता जाता हे सुंदर असं गीत आणि भेटूयात उद्या. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. ज्या श्रोतांच्या मला आता डायलॉग वाईज घेता आली नाही अशा श्रोतांना सॉरी देखील म्हणते. ऐकत रहा, आनंदी रहा, काळजी देखील घेत रहा, आणि याच गीतासोबत मी म्हणते टाटा, बाय बाय, सी यू.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन गेलेले असे सर्व विद्यार्थी ज्यांनी यशाचा एक टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत करत त्यांनी अशा पद्धतीने एक आपलं स्वतःचं सिद्ध केलेलं असतं व्यक्तिमत्व, की ज्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली येऊन अनेक जण आपण प्रेरणा घेतो आणि त्या पद्धतीनं आपणही जीवनामध्ये पुढे प्रवास करण्याचा विचार करत असतो। आज याच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केलेलं आहे श्री चिन्मय पाटील यांना। ते मूळतः लातूर येथील राहणारे आहेत आणि 2006 साली त्यांनी मेकॅनिकलमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। सध्या ते जागतिक नामांकित कंपनी जी आहे शेल इंडिया मार्केट, या ठिकाणी ऑइल आणि गॅस याचे रिगार्डिंग, या ठिकाणी ते ग्लोबल कॅटेगरी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत बेंगलोर इथे। तेव्हा आपण श्री चिन्मय पाटील, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: धन्यवाद।
1: तर मला सगळ्यात पहिल्यांदा तर हा प्रश्न विचारायचा आहे की आपण बऱ्याच वर्षानंतर म्हणजे 2006 नंतर पहिल्यांदा कॉलेज कॅम्पसमध्ये येत असाल।
2: मागे 1-2 आलो होतो नंतर मित्रांसोबत भेटण्यासाठी, आज ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांना भेटण्याचा पहिल्यांदाच योग आला।
1: अच्छा अच्छा। तर ज्यावेळेस मग आपण 2006 नंतर आता या ठिकाणी येत आहे त्याच्या अगोदरही आला होता, तर कॉलेज कॅम्पसला भेट देऊन आपल्याला कसं वाटलं, काय वाटलं ते सांग।
2: खूप सारे चेंजेस झालेले आहेत 2006 मध्ये, म्हणजे मी जेव्हा इथून बाहेर पडलो आणि 2022 संपलं आज। सो खूप सारे चेंजेस आहेत आणि सगळे पॉझिटिव्ह चेंजेस आहेत। ज्या पद्धतीनं पूर्ण कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं, ज्या पद्धतीने नवीन नवीन ब्रँचेस ओपन झाल्यात, मी आता येताना बघितलं काही फार्मसी दिसत आहेत किंवा अजून काही कॉलेजेस दिसत आहेत, सो दॅट इज गुड डेव्हलपमेंट। सगळं इट हॅज बिकम काइंड ऑफ कॉम्प्लेक्स एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आणि त्यामुळं जे इथे विद्यार्थी येत आहेत शिकत आहेत त्यांना शेअरिंग, मॅक्झिमम नॉलेज लर्न थ्रू शेअरिंग, राईट? सो क्रॉस कल्चरल किंवा क्रॉस स्ट्रीम डिस्कशन आणि शेअरिंग, आय थिंक दॅट्स द बेस्ट थिंग। सो खूप पॉझिटिव्ह चेंजेस दिसत आहेत मला एकंदरीत।
1: नाही, निश्चितच, कारण स्किल डेव्हलपमेंटचा भाग असेल, जसं फार्मसीचा विषय आहे, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये पण जसं की आपण 2006 साली पासआउट झालेला आहात, म्हणजे त्याच्या अगोदरचा कालावधी आणि आता त्याच्यानंतर जवळपास 16 वर्षानंतर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये होत असलेले बदल, अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा बाकीचा असेल, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा कॉलेजमध्ये अनेक बदल होताना दिसून येत आहेत। तर आपण या ठिकाणी ज्यावेळेस कॅम्पसमध्ये आलात, आपल्याला काही जुन्या आठवणी आल्या का? आपल्या आपण ज्यावेळेस 2006 अगोदरच्या कालावधीमध्ये आपलं जे अकॅडमिक्स होतं त्या काळामध्ये आपलं शिक्षण कसं होतं, इंजिनिअरिंगमधला आपला इथला प्रवास कसा होता, या स्मृतींना काय उजाळ मिळाला का?
2: सर, हा प्रश्न तुम्ही कोणालाही विचारला प्रत्येकाचं उत्तर ते चाल की बाबा, जे काही तुम्ही बेस्ट लाईफ जगता तुमच्या कॉलेज लाईफमध्ये जगता।

0: सो 2002 ते 2006 चार वर्ष जेव्हा शिकवलो तेव्हा असं वाटायचं की अरे बाबा कधी इंजिनिअरिंग कम्प्लीट होते, कधी मी जॉब चालू करेन, कधी पुढे जाईन. आणि आज असं वाटतं की अरे फक्त चारच वर्ष काढली इंजिनिअरिंगमध्ये, थोडंसं जास्त थांबायला पाहिजे होतं. सो अतिशय रम्य असा प्रवास होता तो, आणि खूप चांगले मित्र बनवले त्या काळामध्ये. म्हणजे अजूनही जेवढे माझे जवळचे मित्र होते ते सगळे सोबत आहेत आज, त्यापैकी एक जण माझ्या इथेही सोबत आहे. आणि नुसते तेच नाही तर जे शिक्षक होते तेही आमच्यासोबत होते. बऱ्याच वेळा जेव्हा आम्हाला नवीन जेव्हा आम्ही जॉब चालू केला बऱ्याच वेळा टेक्निकल डिफिकल्टीज यायच्या, मग त्यावेळेस मित्र तर होतेच सांगणार आहे, पण त्यासोबत आम्ही जेव्हा कधी गरज पडली कॉलेजच्या प्रोफेसर्सला फोन करून विचारलं किंवा त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडनं गायडन्स घेतला, आणि तो बरेच दिवस चालू राहिला. टेक्निकल फील्डमध्ये आम्ही बरेच पुढे येऊन आलो, पण त्यानंतर सुद्धा जे कॉलेजचे शिक्षक आहेत प्रोफेसर्स आहेत बरेचसे आता इथे नाही पण आहेत, पण सगळेजण टचमध्ये आहेत. आणि आता जेव्हा कुठे एखाद्या चांगल्या फोरममध्ये भेट होते तेव्हा आम्हाला आनंद होतो त्यांना बघून, त्यांनाही असं चांगलं आमच्याकडे बघून चांगलं वाटतो. आय थिंक दॅट्स अ गुड रिलेशनशिप. जे कल्चर कॉलेजने डेव्हलप केलं आहे ते खूपच सुंदर आहे.
1: आपलं 12वीचं 11वी 12वी असेल किंवा त्याच्या अगोदरचं स्कूलिंग असेल ते कुठे झालेलं आहे पूर्ण?
0: मी 11वी 12वी लातूरला गेलो, दयानंद सायन्स कॉलेज. आणि त्या अगोदरचं शिक्षण माझं 5वीपर्यंत लातूरला झालं होतं, 5वी ते 10वी पुण्यामध्ये झालं होतं.
1: एवढं चांगलं स्कूलिंगचा फॉर्मॅट असताना मूळतः कसं आहे की लातूरमध्ये बरेच जण शिकणारे हे डॉक्टर होण्यासाठी किंवा IIT म्हणा अशा पद्धतीचा विषय होता, मग आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली?
0: त्यासाठी दोन कारणं होते. एक अनालिटिकली तुम्ही बघितलं तर कॉलेज जे रँकिंग होतं त्यावेळेस अतिशय सुंदर रँकिंग होतं. मला कॉलेज कॅम्पस माहिती होतं, जे अगोदर काही विद्यार्थी इथे शिकलेले होते त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट होता. सो आणि प्रत्येकाकडनं मला चांगले रिव्ह्यूज मिळालेले होते त्यावेळेस. आणि दुसरी एक पर्सनल गोष्ट म्हणजे माझे वडील तेरणा कॉलेजला सर्वात सुरुवातीला प्रोफेसर म्हणून कार्यरत होते.
1: अरे वा.
0: जेव्हा कॉलेज इथे पण मला 13ला होतं त्यावेळेस माझे वडील जवळपास 2 वर्ष इथं प्राचार्य म्हणून प्रोफेसर म्हणून होते. त्याच्यामुळे कॉलेज त्यांचं काही बॉन्डिंग होतं. आणि जेव्हा मी कॉलेजचं सिलेक्शन करत होतो लातूरशी जवळ होतं, कॉलेजची क्वालिटी आपल्याला माहिती होती आणि थोडासा इमोशनल टच पण होता. सो आय थिंक दॅट वॉज अ बेस्ट चॉईस फॉर मी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम.
1: 2006 साली पासआउट झालं तुमचं, म्हणजे 4 वर्षाचा अकॅडमिक्स किंवा तुमचं इथलं असेल, आणि एक तर तुमचा अटॅचमेंटचा पण भाग सांगितला तुमच्या वडिलांमुळे. तर 2006 साली पासआउट झाल्यानंतर लगेचच तुम्हाला जॉब भेटला किंवा त्या काळामध्ये नेमकी कशी परिस्थिती असायची, कॅम्पस असेल किंवा कंपनीमध्ये एखादा जॉब मिळवायचा असेल?
0: नाही, त्यावेळेस काही कंपन्या आल्या होत्या कॅम्पससाठी इथे, माझं त्यामध्ये सिलेक्शन झालेलं नव्हतं कारण त्यावेळेस लिमिटेड कंपन्या यायच्या. आणि त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये जाऊन जॉब शोधणे चालू केलं. एक 4 ते 5 महिन्याचा कालावधी लागला. मला वाटतं सप्टेंबरमध्ये वगैरे आपल्या एक्झाम्स होतात मे जूनमध्ये, सप्टेंबरमध्ये वगैरे मला जॉब मिळाला. आणि SKF इंडिया म्हणून कंपनी आहे बेअरिंग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, सो तिथे ऑफ कॅम्पसमध्ये माझं ॲज अ ग्रॅज्युएट म्हणून सिलेक्शन झालं. सो तिथे 1 वर्षभर मी काम केलं आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पुढे वाटचाल करत त्यामध्ये नंतर मी हनीवेल म्हणून एक कंपनी आहे जी प्रोसेस सोल्युशनमध्ये आहे.
1: कालच एक मला वाटतं होते हनीवेलचे आले होते.
0: अच्छा.
1: हनीवेल कंपनीमध्ये त्यांचं नाव हर्षद दिघे.
0: अच्छा.
1: आता सध्या ते हनीवेल कंपनीमध्ये कार्यरत आहेत HR कन्सल्ट, म्हणजे HR
0: डिपार्टमेंटमध्ये. ओके. आहेत म्हणजे माझा एक कझिन पण त्यावेळेस हनीवेलमध्येच होतो, पण TPCT मधनं झालेला आहे. सो असे बरेच लोक आहेत जे तिथे ऑलरेडी गाईड करायला आपले जे सिनियर्स आहेत ते होते तिथे. सो हनीवेलमध्ये मी जवळपास 9 वर्ष होतो. तिथे बरेच वेगवेगळे पोर्टफोलिओ मी मॅनेज केले, प्रोजेक्ट्स असेल किंवा फॅक्टरी असेल किंवा त्यानंतर रेग्युलर इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेडिंग्स वगैरे असतील. आणि त्यानंतर मी थोडंसं पुढे शिक्षणाच्या दृष्टीने MBA वगैरे MBA कम्प्लीट केलं इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमधनं पुंबा. आणि मग तिथून थोडंसं मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये आलो.
1: अच्छा. MBA कम्प्लीट केल्यानंतर?
0: हां. MBA कम्प्लीट केल्यानंतर मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आता मी सध्या ग्लोबल प्लॅटफॉर्म्सवर.
1: हे कधी झालं ग्लोबल प्लॅटफॉर्मचं?
0: 2014 ते 2016. आणि कारण 2008-09 मार्केट खूप डाऊन होतं, म्हणजे रेसेशनचा वेळ होती ती. आणि त्यावेळेस मला जाणवलं की थोडंसं आपल्याला पुढे जायचं असेल तर अजून पुढे काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि तशी संधी लगेच मिळाली नाही कारण लगेच तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतात आणि जॉब चालू केलेला असतो. सो 5 वर्ष मी जवळपास कंटिन्यू केलं एज्युकेशन, सॉरी आपलं ऑफिस जॉब. आणि त्यानंतर जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा मग एम बी एला ॲडमिशन घेऊन 2 वर्ष एम बी ए कम्प्लीट केलं आणि मग त्यानंतर मग जास्त टेक्निकलपेक्षा मग मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये घुसलो आणि नंतर मग तेव्हापासून बऱ्यापैकी आता मी मॅनेजमेंटमध्येच.
1: हे जे तुम्ही म्हटलात की शेल इंडिया मार्केट, मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते चिन्मय पाटील यांच्याशी, जे मूळतः लातूर येथील आहेत आणि 2006 साली त्यांनी मेकॅनिकल डिपार्टमेंटमधून त्यांचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे आणि सध्या ते शेल इंडिया मार्केट ऑइल अँड गॅस या ठिकाणी ग्लोबल कॅटेगरी मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत आणि त्याच ठिकाणी ते तिथून त्यांचं जे आहे ते आता करिअर सुरू आहे. तर नेमकं हे ग्लोबल कॅटेगरी मॅनेजर असं हे जे पद असतं आणि ही जी आपली कंपनी आहे तर नेमकं हे कार्याचं स्वरूप कसं असतं आपलं?
0: बेसिकली ज्या मोठ्या कंपन्या आहेत, शेल असो किंवा कुठलीही कंपनी असो, त्यांचं दोन टाईपमध्ये काम चालतं, दोन ठिकाणी काम चालतं, एक लोकली आणि दुसरं ग्लोबली. सो जर त्यांचे इंडियामध्ये 5 ऑफिस आहेत, फिलिपाईन्समध्ये 5 ऑफिस आहेत, मी जस्ट एक्झाम्पल देतो, किंवा चायनामध्ये अजून 2-3 ऑफिसेस आहेत, तर काही प्रोसेसेस ज्या आहेत त्या कॉमन असतात, विच आर लाईक कॉल सेंट्रल फंक्शन्स, आणि काही ज्या कोर कॉम्पिटन्सीज आहेत त्या कॉमन असतात आणि जे लोकली ऑपरेशन्स असतात काही ते वेगवेगळे असतात, विच इज अ बेसिक नीड फॉर हॅव्हिंग अ डिफरंट ऑफिस देअर. अशा वेळेस काय होतं की जेव्हा 10 ठिकाणी तुम्ही मोठ्या 10 वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काम करता त्यावेळेस लोकली तुम्ही बरंचसं नॉलेज अर्न करता, पण एका ठिकाणी जे लोकल नॉलेज अर्न केलेलं आहे ते बाकी 9 ठिकाणी कसं पास होणार, सो हाऊ द बेस्ट प्रॅक्टिसेस कॅन बी शेअर्ड विथ अदर लोकेशन्स. सो दिस पोझिशन इज लाईक ग्लोबल कॅटेगरी मॅनेजर. सो देर इज वन पर्सन हु विल ओव्हरसी द एन्टायर थिंग ॲट अ कॅटेगरी लेवल. आता एक कॅटेगरी आहे कॉल्ड ग्लोबल मेंटेनन्स टर्न अराऊंड अँड कन्स्ट्रक्शन, जे शेलचे रिफायनरीज आहेत किंवा ऑइल अँड ग्लासचे एक्सप्लोरेशन प्लांट्स आहेत किंवा लुब्रिकेट ऑइल ब्लेंडिंग प्लांट्स, अशा वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स आहेत, किंवा एलएनजी असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स असेल, न्यू एनर्जीज असतील, तर त्या प्लांट्ससाठी तुम्हाला प्रत्येक प्लांटला रिपेअर्स असतात, मेंटेनन्स असतात, आणि हे जे खर्च ते खूप जास्त असतात. लाईक एका प्लांटचा खर्च जवळपास एका वर्षाचा 10,000 करोडपर्यंत जातो.
1: अरे
0: सो विच इज ह्यूज. मग आणि असे खूप सारे प्लांट्स आहेत ग्लोबली. मग जर मी एखाद्या प्लांटमध्ये मला काही नॉलेज मिळालेलं आहे ज्याच्यातनं मला $100 मिलियन किंवा $200 मिलियन सेव्हिंग होते आहे, तर हाऊ डू आय रिप्लिकेट इट विथ द डिफरंट लोकेशन्स? सर ते माझं काम आहे. मी त्यांना जेव्हा त्यांना कुठल्याही मेंटेनन्स टर्न अराउंडसाठी कुठल्या सर्व्हिसेस बाय करायच्या आहेत किंवा कुठले मटेरियल्स बाय करायचे आहेत, सो हाऊ एक्झॅक्टली दॅट नीड टू बी डन, वेअर इट नीड टू बी डन, वाय इट नीड टू बी डन, आणि व्हॉट आर दी बेस्ट अल्टरनेटिव्स. लाईक तुम्हाला एखादी गोष्ट, समजा यू नीड अ होल इन वॉल, तुम्हाला तुम्ही एक खिळा घेऊन त्याला हातोडीने मारून तिथे होल बनवू शकता, विच यू आर डुईंग सिन्स लास्ट 10 इयर्स, बट देन यू कॅन हॅव अनदर ड्रिल गन आणि यू कॅन मेक अ ड्रिल इन 1 सेकंड, विच विल सेव्ह लॉट ऑफ टाईम फॉर यू. किंवा सिम्पल गोष्ट आहे, तुम्हाला एक फ्लॅंच टाईट करायची आहे. सो फ्लॅंच टाईट करायला तुम्हाला किती वेळ लागतो? 15 ते 20 सेकंद एका माणसाच्या. पण जर शेलला एका प्लांटमध्ये 10 लाख फ्लॅंजेस आहेत, तर तो जो वेळ आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 सेकंद जरी वाचवू शकलो बाय इंट्रोड्युसिंग न्यू टेक्नॉलॉजी, दॅट इज ह्यूज. आणि मग जर तो मी रिप्लिकेट केला बाकी 100 असेट्सला, दॅट बिकम्स हिमॉंगस, राईट? सो ते जे काम आहे ते ग्लोबल कॅटेगरी मॅनेजरचं काम आहे. सो इट्स मोस्टली ऑन द सप्लाय चेन साईड.
1: चिन्मय, जे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की एकतर आमच्या नॉलेजमध्ये भर पडाव हा भाग होताच, पण जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, खास करून मेकॅनिकलचे असतील किंवा एम बी ए केल्यानंतर सुद्धा मॅनेजमेंटचा ज्यांचा थोडासा भाग असणार आहे, आपल्या भागामध्ये साधा एखादं दुकान जरी चालवायचं म्हणलं तर त्याला पण मॅनेजमेंट लागणार आहे. पण जर समजा एखाद्या कंपनीमध्ये अशी जॉब प्रोफाईल असेल आणि अशा जॉब प्रोफाईलला जर आपल्याला कुठली मेंटॅलिटी हवी, तर या अनुषंगानं त्यांना पण हे थोडंबहुत माहिती असायला हवं की आपण मॅनेजमेंट लेवलला काय काय नेमकं करावं लागतं. तर या पद्धतीनं हे तुम्ही जे काही काम करता त्याचा एक थोडासा एक एक्झाम्पल म्हणून घ्यावं असं वाटलं, कारण तुम्ही 2006 साली जे काही मेकॅनिकलच्या डिपार्टमेंटमधून शिकलात, त्याच्यानंतर एम बी ए केलं आणि आता मॅनेजमेंटमध्ये आहात, पण सध्या जे मेकॅनिकलमध्ये शिकत आहेत मुलं, त्यांना मग नेमकं काय विषय करायला हवा किंवा त्यांनी कशा पद्धतीचं विजन ठेवायला हवं, असा एक त्याला लागून येणार प्रश्न आहे.
0: मेकॅनिकल माझी ब्रँच आहे म्हणून असं म्हणत नाही, पण मला इट्स अ लाईक फंडामेंटल ब्रँच. आणि तुम्ही मेकॅनिकलमध्ये जे शिकता ते तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कामाला येतं. तुमचं घर असो, तुमचं ऑफिस असो, कधी रस्ता तुमची गाडी बंद पडू दे किंवा तुम्ही ऑफिसमध्ये तुमचा तो कोर सबसी इंजिनिअरिंग करत असाल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मेकॅनिकलचं नॉलेजची गरज पडतेच. मी प्रत्येकाला हे सांगेन की जे तुम्ही शिकताय त्यामध्ये फक्त शिकून फायदा नाही, त्याचं ॲप्लिकेशन कुठे करतोय आपण. माझा जो सगळ्यात सुरुवातीला इंटरव्ह्यू झाला एसकेएफ म्हणजे तेव्हा त्यांनी मला न्यूटनचे जे 3 लॉ आहेत ते विचारले. काय सिम्पल प्रश्न विचारतात, न्यूटनचे 3 लॉ तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरला विचारताय सांगितलं. आणि मग त्यांनी मला विचारलं की तू मला आता सांग की हे 3 लॉ तू कुठे वापरशील.
1: ओके,
0: आणि दॅट वॉज अ ट्रिक क्वेश्चन. आणि मग इट टुक मी 2 मिनिट्स टू थिंक की अरे बाबा हे लॉस तर माहितीच आपल्याला, पण आपण हे ॲक्च्युली कुठे वापरतोय. आणि त्यांनी सांगितलं की मला डे टू डे लाईफमध्ये सांग. सो जेव्हा मी ते उत्तर देऊ शकलो त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं, आणि तिथून मला इट वॉज अ लाईक ब्रेक थ्रू पॉईंट फॉर मी. आणि तिथून माझ्या पुढची जी काही वाटचाल आहे ती सुरू झाली. आणि तेव्हा मला हे पण जाणवलं की हे फक्त इंटरव्ह्यूसाठी नव्हतं, इथून पुढे मला जी आत्तापर्यंत मी 4 वर्षात जे काही शिकलो आहे ती गोष्ट मला माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या करिअरमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये कुठे कुठे वापरता येतं. आजही मी तेच प्रिन्सिपल फॉलो करतो आहे. आणि मग ते पुढे MBAचं असेल किंवा त्याच्यानंतर मी काही स्पेशलायझेशन्स वगैरे केलं त्याचं असेल, पण दॅट इज द बेस्ट थिंग की व्हॉट एव्हर यू लर्न जस्ट डोंट लर्न, थिंक वेअर यू कॅन इम्प्लिमेंट दॅट ऑर वेअर यू कॅन युटिलाइज दॅट नॉलेज.
1: ज्यावेळेस तुम्ही या शेल इंडिया मार्केटमध्ये या कंपनीमध्ये आपण आलात, आणि त्याच्यानंतर मग तुमचं लाईफ कसं वेगळं झालं किंवा त्याच्या अगोदरचं लाईफ कसं वेगळं होतं, तुम्हाला जर कधी अब्रॉडला जाण्याची संधी भेटली असेल तर ती नेमकी कशी होती आणि काय झालं नेमकं.
0: हां, ॲज अ ग्लोबल कॅटेगरी मॅनेजर मला बऱ्याच वेळा फिरावं लागतं बाहेर. सो जिथे कुठे शेलचे प्लांट्स आहेत, आणि काही ठिकाणी काही वेळेस ते एकदम चांगले लोकेशन्स असतील किंवा ऑस्ट्रेलिया असेल किंवा US असेल, आणि काही वेळेस काही डिफिकल्ट डिस्कशन्स लोकेशन्स पण असतात, जसं इजिप्त आहे किंवा सौदी अरेबिया आहे किंवा कझाकिस्तान आहे, युक्रेन आहे, अशा ठिकाणी पण काही प्लांट्स आहेत. सो तिथे पण जावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुमचा पर्स्पेक्टिव्ह खूप चेंज होतो. मला वाटतं मी 2011-12 मध्ये ग्लोबली माझं ग्लोबल एक्सपोजर मला मिळायला चालू झालं, आणि तेव्हा माझं ग्लोबल ट्रॅव्हलिंग चालू झालं. प्रत्येक वेळेस मी जेव्हा नवीन ठिकाणी गेलो तिथलं कल्चर किंवा तिथल्या लोकांची विचार करण्याची पद्धत, जसं आपण नॉलेज कुठल्या पद्धतीने वापरू शकतो, एक जे नॉलेज आपल्याला आहे आपण एक पर्टिक्युलर माइंडसेट बनलेला असतो की मला ही गोष्ट मी अशी करू शकतो, दॅट इज हाऊ आय यु नो आय बीन ट्रेन. पण जेव्हा तुम्ही नवीन लोकेशनला जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे हीच गोष्ट 10 वेगळ्या पद्धतीने लोक करतात आणि दे आर स्टील सक्सेसफुल, आणि दॅट्स वेअर यू नो की देर इज ऑलवेज अ चान्स फॉर इम्प्रूव्हमेंट. सो इफ यू गेट अन अपॉर्च्युनिटी टू ट्रॅव्हल अब्रॉड, keep observing the things and then you will realize there is no stage called perfection. Every now and then you'll keep improving yourself. There is always an opportunity for improvement.
1: ज्यावेळेस तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहात की तुम्हाला कुठतर बाहेर जाण्यासाठी आउटर वर्ल्ड मध्ये जाण्यासाठी तुम्हाला एक संधी मिळाली, त्या संधीचा तुम्ही फायदा पण घेतला, तुमचं व्यक्तिमत्व त्या पद्धतीनं घडत गेलं, तुम्हाला काय असं सांगावं असं वाटतं की जे तुमच्यासोबतचे मित्र होते जे की आता समजा या स्तराला आहेत, समजा लातूरच्या स्तरावर थांबलेले असतील किंवा अजून त्याच्या पुढच्या एका स्टेपला गेले असतील, तर त्या सर्व मित्रांना पाहिल्यानंतर किंवा आता जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत खास करून सोशल मीडियाच्या रिलेटेड असं मी विचारतोय, ज्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे, 2006 एवढं त्याचं एक्सपोजर नव्हतं समजा, तर तुम्ही काय असं सांगू इच्छिता की तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा पॉझिटिव्ह वेनं कशा पद्धतीनं उपयोग करून घ्यायला हवा.
0: राईट, आय मीन दॅट्स अ डबल एज सोर्ड, राईट, सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल्स असतील. सो इफ यू आस्क मी की व्हॉट इज द सक्सेस, व्हॉट इज रिझन फॉर माय सक्सेस, इज मोबाईल अ कॉन्ट्रीब्युटर टू इट, आय विल से यस, बट इट इज ऑल्सो अ बिगेस्ट डिस्ट्रॅक्शन ॲज वेल. जेव्हा तुम्ही घरून काम करता, आता तुम्हाला बऱ्याचशा कंपन्या तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुम्हाला घरून काम करायची परवानगी देतात. सो जर तुम्ही ते जे प्लॅटफॉर्म आहे व्यवस्थितपणे वापरलं नाही, तुम्ही त्याकडे व्यवस्थित लक्ष, आता बरेचसे मुलं आहेत जे रिमोटली एज्युकेशन घेत आहेत, आणि त्यामध्ये काय की बरेचसे मुलं फक्त अटेंडन्ससाठी लॉग इन करतील आणि बाजूला ठेवून देतील, अटेंडन्स फक्त आलं की येस म्हणून सांगतील किंवा व्हॉट एव्हर इट इज, बट जे नॉलेज पार्ट आहे तो मिस होतो. सो त्या संदर्भामध्ये जर ॲक्च्युली आपण थोडंसं लक्षात घेतलं की हे जे आहे ह्या ज्या सोयी आहेत ह्या आपल्या स्वतःसाठी आहेत, आणि जर त्याचा आपण चांगल्या पद्धतीने वापर केला तर वी आर सेव्हिंग ऑन लॉट ऑफ थिंग्स प्लस गेटिंग बेनिफिटेड. बट इफ वी आर नॉट, लाईक इफ यू गेट डिस्ट्रॅक्टेड, दॅन डेफिनेटली यू आर लुझिंग सो विच इज नॉट यू हॅव साइंड अप फॉर राईट सो डोंट वॉन्ट्स टू लूज सो ते एक सांगता येईल आणि दुसरं मला हे सांगता येईल की आपण कुठे आहोत ह्याचा काही फरक पडत नाही. बऱ्याच वेळा आपल्याकडे थोडासा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो की अरे मी खेड्यामध्ये शिकलो आहे किंवा अरे मी छोट्या ठिकाणी शिकलो आहे मी नवीन ठिकाणी जातो लोक मस्त इंग्लिशमध्ये बोलतात किंवा त्यांच्या कपड्यांच्या पद्धती किंवा त्यांच्या बोलण्याच्या पद्धती किंवा ज्या इझिली लोक एकमेकांना जाऊन डिस्कशन इनिशिएट करतात आपल्याकडे लोक मागे पडतात. म्हणजे दॅट इज फॅक्ट की मला जर कोणी जाऊन सांगितलं आज आहे की जा आणि त्या समोरच्या माणसाला जाऊन बोलायला चालू कर आय विल फील डिस्कम्फर्ट लाईक अनकम्फर्टेबल की काय जाऊन बोलणार. पण तेच जर दुसरा कुठला मुलगा असेल ज्याला खूप चांगला एक्सपोजर सुरुवातीला मला तो जाऊन बोलेल पण त्यामुळे थोडासा एक सुरुवातीला तो आपल्याला तो मनामध्ये असतो म्हणून तो थोडासा फरक जाणवतो पण नुकसान नक्कीच होत नाही कारण आपल्याकडे जे नॉलेज आहे आपण ज्या पद्धतीने शिकलेलो आहे आणि आपल्याकडे जो कॉन्फिडन्स दुसऱ्या गोष्टींमधला आहे तो ह्या ज्या सगळ्या शॉर्टकमिंग्स आहेत त्याला कंपन्सेट करतो. आणि आज मी माझे जेवढे सगळे मित्र बघतो प्रत्येकजण चांगल्या पोझिशनवरती आहे. आणि आय टेल यू एक छोटासा एक्सपिरियन्स की 2008 मी माझ्या कंपनीमध्ये एक खूप एक सिनियर डायरेक्टर आले होते जीई कंपनीचे जनरल इलेक्ट्रिक आणि माझं त्यांच्याशी काही मीटिंग चालू होती आणि वी आर जस्ट एक्सचेंजिंग सम लाईक पर्सनल थिंग्स की काय काय चालू आणि ही आज मी अरे यू लुक न्यू टू दिस कंपनी सो वेर आर यू फ्रॉम म्हटलं असं असं मी लातूरचं आहे ते म्हणलं डू यू नो सिटी कॉल उस्मानाबाद हां आय नो आय हॅव ग्रॅज्युएटेड फ्रॉम देअर आणि देन ही सेड अरे मी पण तिथंच ग्रॅज्युएट झालो आहे आणि आज लाईक वाव सो मी जीईच्या डायरेक्टरशी बोलतो आहे आणि देन आय केम टू नो की ही इज फ्रॉम माय सेम कॉलेज
1: ओके
0: आणि आज लाईक थ्रिल्ड ओ माय गॉड लाईक दिस लाईक ऑसम थिंग राईट सो आणि देन त्यांनी पण मला हेच सांगितलं की अरे बऱ्याच वेळा मुलांना कॉम्प्लेक्स असतो मी जेव्हा तिथे होतो तेव्हा काही लोकांना जाणवायचं की अरे आपण आपण छोट्या सिटीमध्ये आहोत मुलं पुण्यामध्ये असतात किंवा बँगलोरला असतात मुंबईला असतात आणि त्यांना जास्त एक्सपोजर बोलतं असं काही नाही तू इथे चाल तू ऑलरेडी चांगल्या ठिकाणी आहेस आणि तू माझ्याकडे बघ आणि तू उद्या असंच एक्झाम्पल सेट कर जे तुझ्या पुढच्या पिढीला पण काम आहे. सो आय थिंक मला आज अपॉर्च्युनिटी मिळाली ती सांगण्याची सो गुड आणि सो बेस्ट ऑफ लक टू एव्हरी वन हु इज लिसनिंग टू दिस कॉन्व्हर्सेशन आणि व्हॉट आय विल टेल यू की डोंट गेट इन टू दॅट इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स एनी मोर यू हॅव ॲबिलिटी टू प्रूव्ह युअर सेल्फ अँड दॅन यू हॅव ऑल द कॉम्पिटन्सेस रिक्वायर्ड टू डू सो सो आय थिंक यू विल ऑलवेज एक्सेल.
1: चिन्मय जी जसं आत्ता आपण सांगतायत एकतर हे जे काही आपले एक्सपिरियन्सेस आहेत ते शेअर करताय ते ॲक्च्युली इन्स्पिरेशनल आहेत तसे म्हणजे तुमचा अनुभवच आहे पण इतरांसाठी मात्र ते इन्स्पिरेशन असणार आहे. तर तुमचे वडील स्वतः प्रोफेसर होतात असं म्हटलेलं आहात तर घरच्यांनी तुम्हाला कधी असं सांगितलं काय का हेच करायचं आहे तुला आयुष्यामध्ये किंवा तेच करायचं आहे किंवा कधी असं काही किंवा एवढं सगळं जर्नी तुमची इझी राहिली का कधी असं डिप्रेशन किंवा असं कधी काय वाटलं का.
0: नाही माझ्या वडिलांनी जेव्हा इथलं म्हणजे त्यांनी 2 इथं प्रोफेसर्स होते आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा वर्कशॉप चालू केलं सो लातूरला वडिलांचं स्वतःचं वर्कशॉप आहे आणि त्यानंतर माझ्याकडे आलं नेहमीच चॉईस होतं की मला काय करायचं आहे. तर मी वडिलांचं वर्कशॉप पण कंटिन्यू करू शकलो असतो किंवा जर मला दुसरं काही नवीन करायचं ते पण करू शकलो असतो. तर त्यावेळेस गायडन्स मिळालं मला आणि ते फार महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस आपण कुठेतरी द्विधामनी स्थितीमध्ये असतो की मला नक्की काय करायचं आहे आणि मी आत बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की आता मी MBA डिग्री झाली लगेच MBA करू का की 2-3 एक्सपिरियन्स घेऊन नंतर करू किंवा मी MBA मार्केटिंगमध्ये करू की HR करू डिग्री झाल्यानंतर लगेच किंवा मी MA करू का किंवा मी PhD करू का आणि हे करू. सो बेस्ट वे इज टू आस्क समवन हू हॅज इन टू दॅट पर्टिक्युलर फील्ड. सो मी माझ्या वडिलांना विचारलं की जर मला इफ आय वॉन्ट टू बिकम ऑन्टरप्रिनर दॅन वॉट एक्झॅक्टली आय विल डू आणि देन ही टोल्ड ही स्टोरी की बाबा जेव्हा मी चालू केलं तेव्हा माझ्यापुढे काय चॅलेंजेस होते मी काय स्ट्रगल केलं आणि वेअर आत्ता मी इथे आहे. आणि सिमिलरली आय आज समवन हू वॉज वर्किंग ॲट दॅट टाईम इन सिस्को ॲज अ ग्लोबल सप्लाय चेन मॅनेजर आणि त्याला मी सिमिलर प्रश्न विचारला त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या अँड देन आय डिसाइडेड ओके ठीक आहे आय विल कंटिन्यू विथ सेकंड ऑप्शन वेर एज आय हॅड ऑल द सेटअप ॲट होम आय डिसाइडेड टू डू समथिंग डिफरंट आणि दॅन नॉट एव्हरी वन वॉज व्हेरी हॅपी विथ दॅट ऑफकोर्स लाईक पीपल वॉन्ट यू टू फॉलो सम यू नो लिगसीज आणि डू सर्टन थिंग्स, बट वेन यू टेक अ डिसिजन देन आय वॉज सपोर्टेड. सो आय थिंक दॅट वॉज अ बेस्ट थिंग, आय गॉट द सपोर्ट.
1: अच्छा, म्हणजे एकूणच हे हा प्रश्न विचारण्याचं कारण पण तेच होतं की आई वडिलांनी कशा पद्धतीनं सपोर्ट करायला हवं, रादर दॅन द बर्डन टाकण्याच्या ऐवजी सपोर्ट करायला हवं, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. शेवटी जाता जाता एक असा विषय येतो की ज्यावेळेस तुम्ही या कॅम्पसमध्ये फिरत होता तुम्हाला जुना कॉलेजचा काळ आठवलेला असणार आहे, आता तुम्ही ग्लोबली काम करत आहात म्हणजे जगामध्ये सगळीकडे फिरून, तुमच्या डोक्यामध्ये पहिलं गाणं कुठलं आलं इथं आले आले?
0: दॅट्स अ एव्हरग्रीन सॉन्ग कॉल्ड पुराणी जीन्स ऑर गिटार.
1: अच्छा, पुराणी. अच्छा,
0: आम्ही कॉलेजमध्ये ऐकल्यापासून तेच ऐकतोय.
1: अच्छा,
0: अजूनही सगळे मित्र ऐकले की मेळा भेटले की ते गाणं 100% वाजवलं जातं, कोणीतरी गिटार घेऊन येतं कोणीतरी आणि गाणं म्हणायला चालू होतं. आणि
1: आताही त्या सर्व मित्रांशी कॉन्टॅक्ट आहे?
0: हो हो हो, जवळपास सगळेजण कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणजे आमच्या नॉट जस्ट आवर बॅच, आमच्या अगोदरच्या जे काही बॅचमधले सिनियर्स होते 2-3 वर्ष अगोदर, ज्यांना आम्ही भेटायचो बोलायचो, आणि इव्हन जे आमचे ज्युनियर्स होते पुढचे 2-3 वर्ष, बरेच जण म्हणजे बरेच जण कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि बॅचमेट तर आहेतच आहेत.
1: अच्छा, चिन्मयजी, जर समजा काही विद्यार्थी ऐकणारे असतील, इंजिनिअरिंगचे असतील किंवा इतरही कोणी असतील, आणि त्यांना जर आयुष्यामध्ये अशा पद्धतीचं काही करिअर करायचं असेल, आणि जर कधी कुठल्या क्षणाला जर अडचण वाटली तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील का, त्यासाठी जर तुम्ही मोबाईल नंबर सांगू शकत असाल तर?
0: हो नक्कीच, माझा मोबाईल नंबर आहे 97-66-49-15-30, आणि जर काही असेल तुम्ही मला लिंक्डइनवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता. मी फेसबुकवरती जास्त अवेलेबल नसतो, पण प्रोफेशनल नेटवर्क अँड लिंक्डइन त्यावरती तुम्ही चिन्मय पाटील म्हणून सर्च करा, तुम्हाला माझं शेलमध्ये प्रोफाईल सापडून जाईल. आणि जे काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील किंवा जे काही तुम्हाला क्वेरीज असतील, आपण कधी फोनवरती बोलून डिस्कस करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही.
1: तेव्हा मित्रांनो, चिन्मय पाटील हे बेंगलोर इथे कार्यरत आहेत, तेव्हा त्यांनी जो मोबाईल क्रमांक सांगितला 97-66-49-15-30, तर सर्वात अगोदर तर आपण एक SMS करा किंवा व्हॉट्सअप करा, जेणेकरून ते जर समजा बिझी असतील तर आपला जे काही क्वेश्चन असेल त्या पद्धतीनं, किंवा आपल्याला जर काही शंका असेल तर त्या पद्धतीनं ते तुम्हाला कॉलबॅक पण करतील आणि सांगतील. डायरेक्ट फोन शक्यतो करू नका, अगोदर मेसेज करा जेणेकरून तुम्हाला कॉलबॅक पण होईल. चिन्मयजी, आपण खरं तर या ठिकाणी आलात आणि आपले इतके छान एक्सपिरियन्स सांगितले की आमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिले की आपण कशा पद्धतीनं कार्य करत असणार आहेत, पण खूप इन्स्पिरेशन भेटलं आम्हाला सर्वांना. तर तुम्ही जे काही एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर केले त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: थँक्यू व्हेरी मच, मला इथे येऊन तुमच्या सगळ्यांशी संवाद साधता आला आणि काहीतरी शेअर करता आलं, मलाही खूप आज आनंद झाला, धन्यवाद.
1: आणि मित्रांनो, आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 ट्यून करून आपण ऐकत रहा, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आयफोन वापरत असाल तर आपण प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन रेडिओ तेरणा 90.4 FM हे ॲपचं नाव तुम्ही सर्च करा आणि डाउनलोड करा, किंवा रेडिओ गार्डनवर पृथ्वीच्या ग्लोबवर जर आपण उस्मानाबादला टच केलं तर आपल्याला ऐकायला मिळेल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला पण आपण जर भेट दिला तर आपल्याला ऐकायला येईल रेडिओ तेरणा. तेव्हा ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: बरसों हो गए बिछड़े, अब साथ नहीं हो तुम. फिर ऐसा क्यों लगता है जहां मैं हूं वहीं हो तुम. क्या करूं मैं अपनी उंगलियों का, किसी की भी तस्वीर बनाऊं तुम्हारी बन जाती है. ये सिर्फ मेरा पागलपन है या

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: इश्क वो बला है, इश्क वो बला है, जिसको छुआ इसने वो जला है.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.
1: हो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.
3: हर घर

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं,
5: ना
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना।
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज।
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध।
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.